0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आज आपण तोच विषय कंटिन्यू करणार आहोत, आनंद, असीम आनंद। आपण मागच्या एपिसोडमध्ये आनंद बद्दल बरीच चर्चा केली आणि एका गोष्टीवर येऊन थांबलो की आनंद चे निर्माते आपण स्वतः आहोत। आपण बरेचदा त्या आनंदाला पोस्टपोन करत असतो, वस्तूंवर, कोणत्या व्यक्तींवर, एखाद्या चांगल्या इव्हेंटवर। ही गोष्ट झाली तर मी आनंदी होणार, अशा प्रकारे आनंदाला आपण परावलंबित करतो। आपण त्याच्यावरच कंटिन्यू करणार आहोत हा एपिसोड। आपल्या विचारांचे आपणच निर्मिती करत असतो, याबाबत आपण अनभिज्ञ असतो। बाह्य कारणामुळे आपल्यापर्यंत विचार येतात असं आपण मानतो। समजा आपण एक विधान केलं जे मला काहीसं उद्धटपणाचं वाटलं आणि त्यामुळे मी दुखावलो, पण दुखावले गेल्याची भावना मीच निर्माण करत आहे हा विचारही माझ्या मनाला शिवत नाही। अगदी सोयीस्करप्रमाणे मी म्हणतो की तुम्ही मला दुखावलं, कारण हे सगळं बाहेरून माझ्याकडे येत आहे असं आपल्याला वाटतं। नंतर आपण म्हणतो मला बरं वाटावं म्हणून तुम्ही माझ्याशी चांगलं बोलणं गरजेचं आहे, तुम्ही माझी माफी मागावी हे उत्तम, कारण तुम्ही तसं केलं तर मला अधिक बरं वाटेल। यालाच म्हणतात परावलंबन। म्हणजे मित्रांनो, जे काही घडतंय त्याला इतर लोक जबाबदार आहेत असं आपण मानायला सुरुवात करतो, पण मित्रांनो असं मानणं म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकणं आहे। आपण स्वतःची जबाबदारी नाकारत आहोत आणि आत्मनियंत्रणाची शक्ती विसरत आहोत। जर आपण नेहमी बाह्य गोष्टीवर अवलंबून राहत असू तर किती आगतिक आहोत आपण। पण आपण याच मार्गाचा आजवर जगत आलोय, नाही का? ज्या क्षणी आपल्याला कळेल की हा सारा भ्रम आहे, इतर कोणीही आपल्यावर नियंत्रण ठेवत नाही, आपण कोणावरही अवलंबून नाही, त्या क्षणी काय निर्माण करायचं हा पर्याय आपण निवडू शकू, यालाच म्हणतात स्वातंत्र्य। अध्यात्म आपल्याला सर्वप्रथम देतं ते स्वातंत्र्य, ते आपल्याला मुक्त करतं। आपण अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, काही इच्छा पूर्ण झाला तरच मी आनंदी होईन असा आपला भ्रम असतो। अध्यात्म आपल्याला या सर्व इच्छांमधून आणि त्यामुळे येणारा आसक्तीमधून मुक्त करतं। मग मित्रांनो, आपल्याला जे हवंय ते न मिळताही आपण आनंदी कसे राहू शकणार, हे समजायला फारच कठीण आहे, नाही का? आपण वस्तूंबद्दल बोलतो पण आपल्या ध्येयाबद्दल काय? मला हे साध्य करायचे आहे पण अजून मी तिथवर पोहोचलेलो नाही, मग मी आनंदी कसा होऊ शकतो? लहानपणापासून आपण याच विश्वासाने वाढलो की जी माणसं ध्येय गाठतात तीच आनंदी होतात। आपण लहान होतो तेव्हा हेच शिकवलं जायचं आपल्याला। पण मित्रांनो, प्रश्न येत असेल, हे स्वाभाविक पण वाटतं, सपोज सलग 3 वेळा प्रयत्न करूनही नोकरी मिळवण्यात अपयश आलं तर मी निराशच होणार ना, अगदी स्वाभाविक आहे। या ठिकाणी मित्रांनो, नोकरी मिळण्यावर माझा आनंद अवलंबून आहे, हे त्यामुळे नोकरी न मिळाल्यानं आलेली निराशा ही सहज आणि सर्वसामान्य वाटायला लागते। ताण येणं, चिंता वाटणं या बाबी अगदी नैसर्गिक आहेत। भीती वाटणं, उदास वाटणं हेही सर्वसामान्य आहे, पण तितक्या सहजतेनं आपण आनंदी होत नाही। समस्या येतील, आव्हानं असतीलच, पण त्यामुळे निराश व्हायचं की त्यांना समोर जायचं हे निवडणं आपल्या हातात असतं, कारण इतर सर्व गोष्टी या बाह्य असतात। मग मित्रांनो, प्रश्न हा येतो, या बाह्य गोष्टी माझ्या

0: एक त्रासासाठी कारणीभूत आहेत ना. आता खरंच ते कारणीभूत आहेत नाही आहेत याच्याबद्दल आपण या विश्रांतीनंतर चर्चा करूया. घेऊया एक विश्रांती.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची,
1: परवा भी कुणाची.

0: कापून घेतात प्रेम सिद्ध करण्यासाठी, लोक शिर कापून घेतात प्रेम सिद्ध करण्यासाठी, पण सुई मात्र टोचून घेत नाहीत रक्तदान करण्यासाठी, पण सुई मात्र टोचून घेत नाहीत रक्तदान करण्यासाठी। आपले रक्तदान करा, या जीवनाचे कल्याण करा। नमस्कार, मी प्रज्ञा, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा आमचा।
1: नमस्कार, स्वागत आहे विश्रांतीनंतर रंगन्वयमध्ये। रंगन्वयमध्ये खूप सुंदर एक विषय चालला आहे आनंदाबद्दल। विश्रांतीच्या आधी आपण या विषयावर बोलत होतो की बाह्य गोष्टी आपल्या आंतरिक त्रासासाठी कारणीभूत आहेत। म्हणजे असं होतंय की त्या गोष्टी आपल्या डायरेक्ट आपल्या मनावर इम्पॅक्ट करत आहेत, पण याचं उत्तर आहे नाही, हे सरसकट खरं नाही। कारण ही प्रत्येकाची निवड आहे, प्रत्येकाला त्यामुळे अशा प्रकारे त्रास होतो का? अपयशामुळे एखाद्याला नैराश्य येईल, कोणीतरी दुसरा आत्महत्या करेल आणि तिसरा एखादा मात्र ठीक आहे पुन्हा प्रयत्न करतो असं म्हणेल आणि पुढच्या वेळेस यशस्वी होईल। थोडक्यात अपयश एकच, पण त्यावरच्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या आहेत। माझे विचार आणि भावना माझ्या हातात असतात, हे एकमेव तंत्र आपल्या जगण्याच्या पद्धतीला बदलवून टाकतात, पण हे फारच झटपट नाही का? घडणारी घटना आणि त्यावरील आपली प्रतिक्रिया यांचा दरम्यान खूपच कमी अवधी असतो। बघ, हा विचार आहे आणि ही घटना अंतर्गत नसून बाहेरची आहे असं स्वतःला समजावून सांगायला फारसा वेळच मिळत नाही। अशा वेळी माझ्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवायला माझ्याकडे वेळच कुठे असतो? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येत असणार आहे। म्हणूनच आपण आपलं आयुष्य साचेबद्ध रीतीनं जगतोय, अगदी यंत्रवत झालंय आपलं आयुष्य। मग माणसात आणि यंत्रात फरकच तो काय उरला? यंत्राला कोणताच पर्याय नसतो, आपण आपल्या मर्जीनुसार एखादं यंत्र सुरू करतो, बंद करतो, पुन्हा सुरू बंद करतो। यंत्राचा वापर करणाऱ्यावर ते यंत्र अवलंबून असतं। तुम्ही कळ दाबता आणि यंत्र सुरू होतं, पुन्हा कळ दाबताच ते बंद होतं। पण मनुष्याकडे पर्याय असतो, कोणीतरी येतं आणि मला काही वाईट बोलतो, आता तो मनुष्य जणू एखादी कळ दाबतो। मग मी जर यंत्रवत असेल तर मला राग येईल। पण मित्रांनो, एवढा कंट्रोल आपल्या मनावर? मग आपल्याला विचार येतो की हे जे गोष्टी आहे, हे संत आणि आणखी काही अपवाद वगळले तर बाकी सर्व लोक तर असे साचेबद्ध पद्धतीने यंत्रवंतच जगतात। मित्रांनो, ऍक्च्युली ही संतांबाबत नाही, आपण माणूस आहोत याची जाणीव असण्याबाबत आहे। लोक कळ दाबण्याचं काम करतात, पण आपल्याकडे प्रतिक्रिया कशी द्यावी हा पर्याय असतो। पण मित्रांनो, हे अध्यात्मद्वारे, ध्यान धारणेद्वारे होऊ शकतं। ऍक्च्युली सर्वसाधारण लोकांचा असा ग्रह असतो की ध्यान करणं म्हणजे एखाद्या कोपऱ्यात निर्विचार अवस्थेत बसणं, पण विचार न करता एक क्षणभरही बसणं आपल्याला शक्य नाही। तेव्हा ही गोष्ट कशी सोपी करता येईल? एक अगदी साधी गोष्ट आहे। ध्यान म्हणजे आपली विचार प्रक्रिया थांबवणं नव्हे, किंबहुना ध्यान म्हणजे मी काय विचार करत आहो याबाबत सजग राहणं आणि मी यापुढे कोणता विचार करणार आहे याची निवड करणं होय। जसं की आपण काय बोलत आहे याबाबत सजग आहोत, त्याचप्रमाणे आपण काय विचार करत आहो याबद्दल जागरूक असायला पाहिजे। आपण नेहमीच यांत्रिक पद्धतीने वागत नाहीत। काय बोलावं हे आपण आधी ठरवतो, कधी बसावं, कधी उठावं, कधी चालावं, कधी झोपावं, या कृती देखील आपण आधीच ठरवत असतो। आपल्या कृती, आपले शब्द आपण आधीच निश्चित करत असतो। अर्थात कधी कधी विचार इतक्या वेगाने येतात की माझ्याकडून शब्दही यांत्रिकपणे उच्चारले जात आहोत असं आपल्याला वाटतं, त्यामुळे नंतर आपण म्हणतो मला तसं म्हणायचं नव्हतं, म्हणून यापुढचं पाऊल असेल मी काय विचार करत आहे याबाबत सजग राहणं, आपल्या विचारांची निवड करणं आणि त्यायोगे कृतींचीही। दररोज सकाळी आणि दिवसभरात कधीही करू शकू असा एक सहज आणि सोपा अभ्यास सुरू करायचा, केवळ आपल्या विचारांवर लक्ष ठेवायला सुरुवात करायची। मित्रांनो, ते विचार कसे करायचे एक छोटासा नमुना आपण विश्रांतीनंतर घेऊया। भेटूया विश्रांतीनंतर। आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा।

0: नमस्कार, आप उन्हें कटाइप रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर स्वागत आहे रंग नवे मध्ये। विश्रांतीच्या आधी आपण एक नमुना बघणार होतो, विचार कसा करायचा। आणि हे जे आता आपण पुढे जे विचार मांडणार आहोत, हे आपल्याला रोज करायचंय, जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा करायचंय। बघा, आपल्याला असं वाटणार की ध्यान धारणा किंवा विचारांना आपला मोल्ड करणे हे आपल्या हातात असते, तर विश्रांत स्थितीमधील पुढील विचारांवर आपल्याला चिंतन करायचे। करूया आपण चिंतन थोडं। आता असं एक चिंतन कराया की मी या क्षणी काय विचार करतोय, तो कामासंबंधी, कुटुंबाविषयी, मित्रांबाबत किंवा स्वतःबद्दल असू शकतो। मला माझ्या विचारांचं अवलंबून करू देत दिवसभर स्वतःचं निरीक्षण करू दे। गाडीने कामावर जाताना, ऑफिसमध्ये कामाच्या टेबलपाशी पोहोचताना, इतरांशी संवाद साधताना मी सारं काही करतोय, पण नेमकं काय करायचं आणि काय नाही याची निवड सर्वस्वी मीच करतोय। बाह्य जगात या सर्व क्रिया करताना मला कसं वाटलं पाहिजे हे मी ठरवू शकतो। परिस्थिती, ध्येय, इतर लोक हे सर्व बाह्य घटक आहेत। मला माझ्याकडे पाहू दे, मी कसा विचार करतो, मला कसं वाटतं आणि त्यानंतर मी कसा प्रतिसाद देतो ही पूर्णपणे माझीच निवड आहे। होय, माझ्या प्रतिसादाचा मीच निर्माता।

तर मित्रांनो, आपल्या पूर्ण चर्चामध्ये आपल्याला काय पासवर्ड मिळालं आहे आनंदाचा, की आनंद हा बाह्य गोष्टीवर कधीच अवलंबून नसतो. दुसरे, वस्तू, मालमत्ता, सुख सुविधेची साधनं या गोष्टी आपल्याला केवळ आराम देण्याच्या दृष्टीने निर्माण करण्यात आल्या आहेत. तिसरं, भौतिक सुख हे भावनिक सुखाहून पूर्णतः भिन्न असतं. चौथं, आनंद ही आपली अंतर्गत निर्मिती असून तो बाह्य वस्तूंवर कधीच अवलंबून नसतो. पाचवा, आपण बाह्य घटकांचा वापर प्रेरणा म्हणून करतो, पण कोणता प्रतिसाद द्यावा ही आपली निवड असते. एकाच प्रेरणेचा वापर करून वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रतिसाद निर्माण करतात. आणि सहावा, समस्या येतीलच, आव्हानं उभी ठाकतीलच, पण त्यांना सामोरं जायचं की निराश व्हायचं ही सर्वदा आपलीच निवड असते. मित्रांनो, तथापि आयुष्यात काहीही प्राप्त न करताही आनंदी होणं फार अवघड आहे, नाही का? पण इथे दोन प्रकार आहेत. एक, मी हे साध्य केलं तर मी आनंदी होणार, आणि दुसरं म्हणजे काही साध्य करत असताना देखील मी आनंदी होणार. समजा आपण ए पासून बी पर्यंत प्रवास करत आहोत. रस्त्याने, रेल्वेने किंवा विमानाने आपल्याला बी पर्यंत पोहोचायचं आहे. प्रवास सुरू होताना निरोप द्यायला आलेली मंडळी आपल्याला सुखरूप जा असं म्हणत प्रवासासाठी शुभेच्छा देतात. कसेही करून मुक्काम गाठा असं कोणी म्हणत नाही, कारण केवळ इच्छित स्थळी पोहोचण्याचा काही अर्थ नाही, तर प्रवास किती उत्कृष्टपणे झाला हे महत्वाचं. पण बहुसंख्य लोकांना वाटतं की कसेही करून ध्येय गाठायलाच हवं. ठीक आहे, आपण याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. मी माझ्यासाठी एक ध्येय ठरवलेलं आहे. आता विद्यार्थी या नात्यानं ते उत्तम गुण मिळवणं असेल, किंवा नोकरदार वर्गासाठी ते पदोन्नतीचं असेल, किंवा कोणासाठी ते नातेसंबंधाबाबतही असेल, काहीही असलं तरी ध्येयासाठी आपण आयुष्याला दिशा देऊ शकत नाही. ध्येयाविना आपण आयुष्य अगदी निष्क्रिय बनेल. नक्की कुठं जायचंय हे आपल्याला मुळीच समजू शकणार नाही. म्हणून माणूस स्वतःला की अमुक ध्येय पूर्ण झालं तरच मी आनंदी होईन, हे ध्येय प्राप्ती करण्यासाठी मला 6 महिने लागू शकतील किंवा 6 वर्षही, मग हळूहळू माझ्या ध्येयाच्या दिशेनं प्रवास सुरू होईल. उदाहरणार्थ, संस्थेमध्ये विशिष्ट पदावर येत्या 2 वर्षात पोहोचायचं असेल तर त्या दिशेनं माझा प्रवास सुरू होईल. हा प्रवास म्हणजे माझं काम, माझ्या सहकाऱ्यांशी असलेले माझे संबंध आणि माझ्या कामाची पद्धत. काम करत असताना माझ्या मनात एक विश्वास असतो की ध्येयप्रत पोहोचल्यावर मी नक्की आनंदी होणार आहे. पण अशा वेळी जर माझ्या कार्यपद्धतीत काही उणीवा राहत असतील, माझ्या आजूबाजूला असलेले लोक मला सहकार्य करत नसतील, माझ्या मार्गात काही अडथळे येत असतील, तर माझी अवस्था कशी होईल बरं? ऑब्व्हियसली आपण मुळीच आनंदी होणार नाही, मी मुळीच आनंदी होणार नाही. आता माझ्या मनात ताण आणि चिंता निर्माण होईल. का? तर माझ्या आनंद प्राप्तीच्या मार्गात काही माणसं अडथळे आणत आहेत. आता मी त्यांच्याकडे माझ्या ध्येय प्राप्तीचा नव्हे तर माझ्या आनंद प्राप्तीमधील अडसर म्हणून बघणार. समजा मी ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी चालत आहो, कारण माझं मन मला सांगतं की बी ठिकाणी पोहोचल्यावरच आनंद प्राप्त होईल. आता मी बी च्या दिशेने चालू लागलो आणि मार्गात तुम्ही येता, तुम्ही केवळ माझ्या मार्गात उभे आहात, म्हणून मी तुमच्याकडे आनंद प्राप्तीच्या मार्गातील एक अडसर म्हणून पाहतो. तुम्हाला मार्गातून हटवण्यासाठी मी काहीही करतो. तुम्ही कनिष्ठ पदावर असाल तर मी तुमच्यावर ओरडतो, जलद गतीने काम करण्याची फरमान सोडतो. जर तुम्ही सहकारी असाल तर तुम्ही माझ्या ध्येय प्राप्तीच्या आड येणारा धोका आहात असं मी मानू लागतो. माझ्या मार्गातून तुम्हाला हटवण्यासाठी मी तुमच्या विरुद्ध कोणतंही कारस्थान करू शकतो. प्रसंगी मी माझ्या तत्वांशी तडजोड करतो. समजा माझ्या प्रवासादरम्यान तुम्ही मला सांगितलं की तू प्रामाणिक असशील तर अमुक कृती करण्यापूर्वी आठवडाभर थांबायला हवंस, पण मी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून खोटं बोलून तिथून निघून जातो. आता आपल्यापैकी बरेच जण वेगळी पद्धत वापरताना दुसऱ्यांदा विचारही करत नाही. अखेरीस माझ्या प्रवासादरम्यान खोटं बोलून मी माझी मूल्य आणि तत्व यांच्याशी तडजोड केलेली असते, कारण मला असं वाटू लागतं की माझी मूल्य आणि तत्व माझ्या आनंद प्राप्तीचा क्षण लांबवत आहे. आणि इच्छित स्थानी आपण अजून पोहोचलेलो नाही. खोटं बोलून प्रवासादरम्यान मी तणावाची आणि

क्रोधाची निर्मिती करतो, म्हणजेच माझ्या प्रवासादरम्यान मी नकारात्मक भावना निर्माण करतो. जर सतत 6 महिने मी ताण आणि चिंता निर्माण करत राहिलो तर माझ्या नातेसंबंधांमध्येही तणाव निर्माण होईल. शिवाय कामाच्या ठिकाणी माझे सहकाऱ्यांची खटके उलटेल, त्यामुळे माझ्या अंतर्मनात खळबळ माजेल आणि या साऱ्यांचा परिणाम अखेरीस माझं आरोग्य बिघडण्यात होईल. समजा हे सर्व होऊन सुद्धा मी 6 महिन्यात जेव्हा पूर्व निश्चित ध्येयापर्यंत पोहोचणार तेव्हा मला कसं वाटणार? या प्रवासात आपण सर्व नकारात्मक भावना निर्माण केल्या आहेत, आपण त्या अनुभवल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंतही पोहोचवल्या. तिथे पोहोचताना आपली स्थिती अत्यंत वेदनामय झाली. मग आपण कसंही का असेना पण माझं ध्येय गाठल्यानं आनंदी झालो असं म्हणता येईल का? आपला आनंद ध्येय प्राप्तीवर अवलंबून आहे असंच मला वाटतं ना. आणि या सर्वांमध्ये आपली भावनिक ताकद क्षीण झालेली असते. आता ही भावनिक ताकद म्हणजे काय मित्रांनो, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया, भावनिक ताकद कशी निर्माण करणार आहेत. मित्रांनो, आजचा हा एपिसोड आपण जो ऐकला, आपण निश्चित याच्यावर आपण सगळे विचार करणारच आहोत. जे पण विचार आपल्याला दिले आहेत त्याचे आपण वारंवार दिवसभरामध्ये चिंतन करणार आहोत आणि पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटणार आहोत या विषयावर. आनंद निरोप घेता घेता एक खूप सुंदर सुविचार आपण सर्वांसाठी. सज्जनताची परीक्षा आपल्या व्यवहारातनं होत असते.

मनापासून स्वागत करते. आज आपण एका महत्वाच्या आणि भावनिक विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे पितृपक्ष. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पंधरवड्यात येणारा हा काळ आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करण्याचा, त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्याचा काळ असतो. तर मित्रांनो, पितृपक्ष म्हणजे काय, याची सुरुवात कशी झाली आणि या काळात काय काय केले जाते याबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेऊयात. हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्ष हा 16 दिवसांचा असा काळ आहे जेव्हा आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर आपल्या कुटुंबियांना भेटायला येतात असे मानले जाते. या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यांसारख्या विधींच्या माध्यमातून आपण आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. श्राद्ध म्हणजे श्रद्धापूर्वक केलेला विधी. आपल्या पूर्वजांना आदराने श्रद्धेने केलेले भोजन अर्पण करणे आणि त्यांच्या आत्म्याला तृप्त करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ज्या तिथीला आपल्या पूर्वजांचे निधन झाले असेल त्या स्थितीला या 16 दिवसांच्या काळात त्यांचे श्राद्ध केले जाते. या श्राद्धामध्ये ब्राह्मणांना भोजन दिले जाते, तसेच गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्या यांनाही अन्न दिले जाते, कारण त्यांना पितरांचे प्रतिनिधी मानले जाते. तर्पण म्हणजे पाणी अर्पण करणे. तीळ, कुश पाण्याने तर्पण केल्यास पितरांना शांती मिळते असा विश्वास आहे. ज्यांना श्राद्ध करणे शक्य नाही ते केवळ तर्पण करूनही पितरांना आदराने स्मरण करू शकतात. आता पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी. या काळात सात्विक भोजन करावे, मांसाहार मद्यपान पूर्णपणे टाळावे, घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावे. या 16 दिवसात नवीन वस्तूंची खरेदी, नवीन घराचा प्रवेश किंवा मोठे शुभ कार्य करणे टाळावे. गरीब आणि गरजूंना यथाशक्ती अन्नदान किंवा वस्त्रदान करावे. पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो एक संस्कार आहे जो आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतो. आपले अस्तित्व आपल्या पूर्वजांमुळेच आहे ही भावना या काळात अधिक दृढ होते. आपले पूर्वज कितीही दूर असले तरी आपल्या हृदयात त्यांचे स्थान नेहमी असते. त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. तर श्रोत्यांनो, हा पितृपक्ष आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा एक सुंदर आणि पवित्र मार्ग आहे. चला या काळात आपण आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यांच्या शिकवणीनुसार एक चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया, परत पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात?
1: आणि आपुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताना?
0: ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते, आज आपण सतार या वाद्याचा दुसरा भाग घेतो, कारण सतार या विषयावरची अजून काही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, पण वेळ अभावी आपण ती पहिल्या भागामध्ये घेऊ शकलो नाही, म्हणून त्याचे मला दोन भाग करावे लागले आहेत. चला तर मग आपण उत्सुक आहोत पुढची माहिती ताईंकडनं ऐकून घेण्यासाठी. ताईंचे तसेच तुमच्या सगळ्या श्रोतांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
2: धन्यवाद
0: ताई. आज आपण सतार दुसरा भाग मध्ये श्रोतांना अजून काही माहिती सांगणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोतांना मला सांगायचं की आजच्या भागात आपण कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊयात. श्रोतो, नंबर एक, 1957 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देवानंद आणि एसटी बर्मन या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता? नंबर दोन, 1975 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच त्या चित्रपटावरती बंदी घालण्यात आली होती? नंबर तीन, 1963 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली खूप गाजला होता? असे अनेक प्रश्न, अनेक माहिती आपण ताईंकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आपण आजच्या भागाला. ताई, आपण मागच्या भागामध्ये जेवढी काय माहिती आपल्याला सांगता आली तेवढी माहिती आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. आता आपण दुसऱ्या भागाकडे आलेलो आहोत, तर तुमच्याकडे अजून ह्या सतराबद्दल काय माहिती आहे ती तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
2: हो, मागच्या भागामध्ये आपण बरीच शास्त्रीय संगीतावर आधारलेली अशी सतारी संबंधित गाणी ऐकली होती. समयचक्र

0: ही कल्पना आपण मागच्या भागात आपण समजून घेतली होती. तर ऋषी, मला असं वाटतं की आजच्या भागाची सुरुवात मस्त उडत्या चालीच्या गाण्याने केली तर.
1: नक्कीच, का नाही.
2: श्रोतो, 1957 साली वर्षी झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देवानंद आणि एस डी बर्मन ह्या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता? श्रोतो, 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं पेंगेस्ट. पेंगेस्ट हा चित्रपट सुबोध मुखर्जी, नासिर हुसेन, देव आनंद आणि एस डी बर्मन या टीमचा दुसरा हिट चित्रपट होता. आपण आता जे गाणं ऐकणार आहोत त्याची सुरुवात हिरो आणि हिरोईन बागेमध्ये आहेत. हिरो अर्थात देव आनंद आणि हिरोईन अर्थात नूतन. कदाचित श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत छोड दो आचल जमाना क्या कहेगा.

0: एक दिल एक जान है हम तुम, जमाना क्या कहेगा।
1: हा हा हा छोड़ दो आजकल, जमाना क्या कहेगा।
0: हा हा हा इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा।
1: जमाना क्या कहेगा,
0: दीवाना क्या कहेगा।
2: या गाण्यामध्ये होते अवखळ प्रियकर प्रेयसी, पण एकदम मॅच्युरिटी असलेले मध्यमवयीन पती पत्नी जेव्हा विरहानी भरलेलं प्रेम व्यक्त करतात तेव्हा त्या गाण्याच्या मूडला सतारीची साथ चालेल का विजोड वाटेल, तुला काय वाटतं ऋषी?
3: आपण ऐकूनच बघूयात ना कसं काय वाटेल ते, नाही का?
4: छोटो 1975 साली प्रदर्शित झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच त्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती? श्रोतो 1975 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते आंधी। आंधी हा चित्रपट 1975 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच या चित्रपटावरती बंदी घालण्यात आली होती। आपण आता जे गाणे ऐकणार आहोत त्याचे शूटिंग अनंतनाग जवळील 8व्या शतकातील उद्ध्वस्त झालेल्या मार्तंड सूर्य मंदिरात झाले होते। श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। गाण्याचे बोल आहेत तेरे बिना जिंदगी से कोई। ऐकूयात आंधी चित्रपटामधलं हे पुढचं।

0: या गाण्यात आपण अनुभवली ती पती पत्नीच्या विरहाची भावना. पती पत्नीमध्ये सध्या खूप प्रेम असेल, पण येणाऱ्या काळात जर विरह होणार असेल तर. आता जे पुढचं गाणं ऐकणार आहोत त्यात आजारपणाने मरणाच्या वाटेवर असलेला नवरा बायकोची समजूत घालतोय की मला विसरून जा, काही दिवसांनी मी नसेन. आणि ती म्हणतेय की अरे, सगळं आयुष्य तुला समर्पित केलं आणि आता तू म्हणतोयस की मला विसरून जा, शक्य तरी आहे का ते?
1: श्रोतो, त्यांनी अतिशय सुरेखरित्या वर्णन केलेलंच आहे. चला तर मग ऐकूयात आजच्या भागातलं तिसरे गीत. 1963 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्या साली खूप गाजला होता? श्रोतो, 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते दिल एक मंदिर. हा चित्रपट त्या काळी खूप गाजला होता. हा चित्रपट 1962 साली प्रदर्शित झालेल्या एका तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन श्रीधर यांनीच केले होते. त्या तमिळ चित्रपटाचे नाव होते नेंजिल ऑर आलयम. त्याच्या गाण्याचं तुम्हाला आम्ही ऐकवणार आहोत. त्या गाण्याच्या सुरुवातीला हिरोईन सतार वाजवत आहे आणि गाणे गात आहे, तर हिरो हॉस्पिटलमध्ये बेडवर हे गाणं ऐकत आहे. हिरोईन अर्थात मीना कुमारी आणि हिरो अर्थात राजकुमार. चला तर मग ऐकूयात दिल एक मंदिर या चित्रपटामधलं हम तेरे प्यार में सारा आलम हे गीत.

0: तोंडलेल्या भावना मोकळी करणारी ही दोन गंभीर मूळची गीतं आपण ऐकली. अनेक वेळेला या कोंडलेल्या भावना शरीराला पोखरतात आणि आजाराचं रूप घेतात. संगीतात ही जादू आहे की या तुंबलेल्या नकारात्मक भावना हळूवारपणे साफ करून देऊ शकतो. गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते असा एक श्लोक आहे. म्हणजेच गीत म्हणजे शब्द सूर यांनी नटलेलं गाणं, वाद्यवादन आणि नृत्य या तिन्हींचं मिळून बनलं आहे ते संगीत. मागच्या भागात आपण ऐकलेलं मधुबन में राधिका, झनझन झननन छेडिल्या तारा ही अगदी गायन वादन आणि नृत्य या तिन्हींचा उत्तम मिलाफ होती. ऋषी, असंच एखादं गाणं आज पण श्रोत्यांना ऐकवता येईल का?
1: हो ताई, नक्कीच आपण श्रोत्यांना आपण ऐकू शकतो. राहतर आपण पुढचं गाणं, तुम्ही आता जे म्हटलात त्याच संदर्भातलं गाणं आहे, आपण निवड केलेली आहे. श्रोतो, 1976 साली वर्ष झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित होता? श्रोतो, 1976 साली एक हिंदी चित्रपट झाला होता, त्याचं नाव होते मेहबूबा.

चित्रपट गुलशन नंदा यांच्या शिक्षक ते साज या कादंबरीवर आधारित होता. जे गाणं आता आपण ऐकणार आहोत ते गाणे गायले आहे मन्ना डे यांनी आणि गाण्याचे बोल आहेत गोरी तोरी पेंजनिया. चला तर मग ऐकूयात मेहबूबा या चित्रपटातलं हे गीत.

0: या गाण्यात आपण ऐकलंय तंबोरा, जलतरंग, तबला, मृदुंग, कीबोर्ड आणि अर्थातच सतार। यानंतर आपण पुढे जाऊया सतारीच्या पाश्चात्य मित्रमंडळींकडे। सतार हे असं तंतुवाद्य आहे जे गिटार, व्हायोलिन, ड्रम्स यांच्याबरोबर एकदम मेळ साधते, म्हणजे विजोड नाही वाटत, छान मिक्स होत। 1960 दशकात थोर सतारवादक पंडित आनंद शंकर आणि पंडित रविशंकर यांनी अमेरिकेतले प्रसिद्ध गिटारवादक यांच्या ग्रुपसोबत रागा रॉक हा प्रयोग केला आणि तो लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला। हा फ्युजन म्युझिकचा प्रकार होता, याच्यामध्ये राग संगीताबरोबर रॉक म्युझिकची सांगड घातली होती। त्यामुळे झालं असं की या संगीतांनी दोन संस्कृतींचा संवाद घडवून आणला, इंडियन आणि वेस्टर्न। सतार फ्युजन म्युझिक याविषयी अजून माहिती घ्यायला श्रोत्यांना आवडेल ना, पण त्यापूर्वी एक सुमधुर गीत ऐकवून जाऊ दे।
1: नक्कीच ताई, वेळ झालेल्या आपल्या आजच्या भागातलं पाचवे गीत ऐकायचे। तो असा कोणता चित्रपट होता जो 1965 साली अमेरिकेमध्ये आणि 1966 मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता? तर तो मी आता अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहे जो चित्रपट आर के नारायण यांच्या 1958 सालच्या द गाईड या कादंबरीवर आधारित होता। गाईड हा चित्रपट दोन आवृत्तीमध्ये बनवला होता, एक अमेरिकन आवृत्ती आणि दुसरी भारतीय। अमेरिकन आवृत्ती ही 120 मिनिटाचा चित्रपट होता आणि भारतीय आवृत्तीमध्ये हा चित्रपट 183 मिनिटाचा होता। हा चित्रपट अमेरिकेमध्ये फेब्रुवारी 1965 साली प्रदर्शित झाला तर भारतामध्ये 2 एप्रिल 1966 साली प्रदर्शित झाला होता। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याचे शूटिंग हे 3 आठवडे चालले होते। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय। अतिशय फेमस गाणं या चित्रपटामधलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सतारीचा वापर मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुरेखरित्या साकारला गेला आहे। गाण्याचे बोल आहेत पिया तो से नैना लागे। चला तर मग ऐकूयात या गाईड चित्रपटामधलं पुढचं गीत।

श्रोतो असा कोणता चित्रपट होता जो 1965 साली अमेरिकेमध्ये आणि 1966 मध्ये भारतात वर्षी झाला होता याच्या संदर्भातली सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण एका क्षणभर विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा स्वर संध्या हा कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं, एकता की डोर में सबको बांधता। पुनेरी आवाज 107.8, खुश रहो, खुशियाँ बांटो। मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक। पुनेरी आवाज 107.8, खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोतो, शर्मा विश्रांती नंतर मी आज ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
1: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर। आनंदी रहा, आनंद लुटा। ताई, तुम्ही मगाशी बोलता बोलता फ्युजन हा शब्द वापरलात, तर त्याच्याबद्दल आणखी तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
2: हो, कुठल्याही दोन संस्कृतींमधलं जे संगीत आहे ते जेव्हा आपण एकत्र पेश करतो तेव्हा त्याला फ्युजन म्हणता येईल। तर सध्या आपण जे काही बघत होतो की पंडित आनंद शंकर आणि पंडित रवी शंकर यांनी अशा पद्धतीने हे फ्युजन म्युझिक पेश केलं की जिमी हेंड्रिक्स हे प्रसिद्ध गिटार वादक किंवा यहुदी मेनुहिन हे प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि त्यांचा ताफा, तर यांच्यासोबत त्यांनी सतार, तबला अशा पद्धतीने शास्त्रीय संगीताचं फ्युजन केलं। गंमत अशी झाली की त्यामुळे अमेरिका आणि भारत दोन्ही देशांमध्ये हे संगीत लोकप्रिय तर झालंच, पण तरुणाईला सतार आणि शास्त्रीय संगीताकडे आकर्षित करायला हे खूप उपयोगी पडलं। तसंच पाश्चात्य संगीत म्हणजे नुसता धांगडधिंगा नाही, त्यांच्यातही महान कलाकार आहेत हे आपल्याकडे माहीत पडायला फ्युजन संगीताचा उपयोग झाला। सिनेमासृष्टीमध्ये RD बर्मन, OP नय्यर, सलील चौधरी, नौशाद वगैरे अनेक संगीतकार हे जुन्या संगीताला नवीन साज हा चढवतच होते, त्यामुळे आजची पिढी या सांगीतिक वारशाकडे जुनाट, आउटडेटेड म्हणून अजिबात बघत नाही, तर स्वतः पण नवनवीन प्रयोग करून पाहते। ऋषी, मला पंडित नीलाद्री कुमार यांच्याबद्दलही अजून सांगायला

0: आवडेल, पण त्यापूर्वी एखादं सुमधुर गीत होऊन जाऊ दे.
1: नक्कीच, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गाण्याकडे आपण वळूयात. श्रोतो, 1966 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1984 साली प्रसिद्ध झालेल्या एका मराठी चित्रपटाचा रिमेक होता? 1966 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते मेरा साया. अभिनेत्री साधना यांनी राज खोसला यांच्या 3 सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या. त्यापैकी मेरा साया हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. पहिला होता 1984 साली प्रदर्शित झालेला वो कोण थी, आणि तिसरा चित्रपट होता 1967 साली प्रदर्शित झालेला अनिता. मेरा साया हा चित्रपट 1964 साली प्रदर्शित झालेल्या पाठलाग या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत नैनो में भद्रा छाए. ऐकूयात मेरा साया या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: तर हे गाणं ऐकायच्या तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला निळाद्री कुमारही यांच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती श्रोतांना सांगायची आहे, तर ती माहिती तुम्ही आता श्रोतांना सांगू शकाल का?
1: हो, पंडित निळाद्री कुमार हे तरुण पिढीचे अतिशय आवडते अगदी गळ्यातला ताईत असलेले असे सतारवादक. ऋषी, त्यांनी झिटार नावाचं एक वाद्य स्वतः तयार केले बरं का?
2: झिटार?
1: झिटार, हा.
0: अच्छा.
1: तर ह्याच्यामध्ये जशी गिटारला 5 तारा असतात तशा 5 तारा घेतल्यात आणि सतार जी आहे ती इलेक्ट्रिक रूपामध्ये मांडली, सो याला आपण इलेक्ट्रिक सितार किंवा झिटार असं म्हणता येईल. आणि तरुण लोक अगदी पंडित निळाद्री कुमार यांच्या मैफली असतात, शास्त्रीय म्हणजे पूर्ण शुद्ध शास्त्रीयच्याही असतात आणि फ्युजनच्याही असतात. त्याला इतकी गर्दी करतात की जणू एखाद्या विदेशी रॉक स्टारला जेवढी गर्दी होते त्याच्याही पेक्षा जास्त.
0: वा, तुम्ही आता जे वर्णन केलं त्याबद्दल ते झिटार वाद्य ऐकायला सुद्धा खूप छान वाटत असेल ना?
1: अतिशय भारी.
0: खूप नवीन माहिती ताई तुम्ही सांगितलीत. पण आता कसं आहे श्रोते हो की आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत, कारण वेळेकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी तुम्हाला शेवटचं गाणं मी तुम्हाला सोडून जातोय आणि हे गाणं तितकंच खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे, तुम्हाला सुद्धा नक्कीच ते आवडणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या या स्वरसंध्या मालिकेबद्दल प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर आमच्या मोबाईल क्रमांकाच्या मार्फत सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकणार आहात, प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकणार आहात. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला सांगतोय 7414991185. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो 7414999185. शेवटचं गाणं मी तुम्हाला जे सोडून चाललोय ते 1963 साली प्रदर्शित झालेल्या दिल्ली तो है या चित्रपटामधलं, भैरवी रागावर आधारित असून हे गाणे गायले आहे मन्ना डे यांनी, संगीतकार आहेत रोशन साहेब आणि गीतकार आहेत साहिल लुधियानवी. ऐकूया ते शेवटचं गीत, गाण्याचे बोल आहेत लागा चुनरी में दाग. चला तर मग असेच काही गाणी गोष्टी आणि नवीन वाद्यांच्या माहितीसह स्वरसंध्या या मालिकेमध्ये तुम्हाला भेटायला पुनश्च येऊ. तोपर्यंत मला म्हणजे आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोहनी
0: निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणे आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी.
1: बात पुराणी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना.
2: बात पुराणी बड़ी सुहानी,
1: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी.

0: नमस्कार रसिक मित्रांनो, बात पुराणी बड़ी सुहानी या संगीतमय कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी पुन्हा आपले स्वागत करतो। मित्रांनो, कालपासून आपण एक कार्यक्रम ऐकत आहोत। आपल्यासोबत डॉक्टर पराग तावरे आहेत, जे ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक आहेत, ज्यांच्याकडे भरपूर जुन्या रेकॉर्ड्स आहेत आणि त्याचं खूप चांगल्या पद्धतीने जतन करतात ते, आणि आमच्यासारख्या रसिकांना ते कायम उपलब्ध असतात। कुठलं गाणं हवं असेल तर ते आम्हाला लगेच रेकॉर्ड करून वगैरे देतात। अतिशय दुर्मिळ त्यांच्याकडे गाण्यांचा खजिना आहे। आणि मित्रांनो, मला सांगायला आवडेल म्हणजे पराग तावरे हे काही माझे कलीग होते माझ्या महाविद्यालयामध्ये, आणि त्यावेळेला एकदा लता मंगेशकर पुण्यामध्ये आल्या होत्या त्यांच्या घरी, तर पराग तावरे आणि मी लता मंगेशकरांकडे गेलो होतो आणि त्या रेकॉर्डवर त्यांची सही घेतली। त्यावेळेला लताबाईंनी पराग तावरे यांचं कौतुक केलं होतं की इतक्या लहान वयात तुम्हाला हा छंद कसा काय जडला, आणि खूप कौतुक केलं होतं। तर असे रसिकाग्रणी आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर पराग तावरे। तर तावरे सर, काल आपली चर्चा जिथे थांबली होती तिथून आपण आता परत सुरुवात करूया। काल आपण मेनली जे बोललो होतो ते स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातलं आणि नॉन फिल्मी जे अल्बम किंवा ज्या रेकॉर्ड्स होत्या त्याबद्दल आपण बोलत होतो। तर आज आपण थोडस, काल मला बऱ्याच जणांनी सांगितलं चित्रपट विषयी जरा थोडस बोला, तर आपण आज चित्रपट विषयक रेकॉर्ड्स बद्दल गप्पा मारूया। तर तावरे सर, एक गोष्ट अशी घडली होती 1947 साली भारताची फाळणी झाली आणि खूप चांगले पाकिस्तानी कलावंत भारत सोडून पाकिस्तानात निघून गेले। त्यात एक नाव होतं नूरजहाँ। नूरजहाँ पाकिस्तानात गेली आणि त्याच वेळेला म्हणजे ज्या वेळेला एक सूर्यास्त होत असतो त्यावेळेला दुसरा सूर्योदय होत असतो दुसरीकडे। लता मंगेशकर त्यावेळेला शेतीगार उगवल्या आणि पुढची 50-60-70 वर्ष लताबाईंनी आपले अगदी सगळ्यांना छान मेजवाड दिली। मंगेशकर फॅमिलीचे आपले फार मोठे उपकार आहेत। तर लताबाईंवर सुद्धा सुरुवातीला थोडासा नूरजहाँचा पगडा होता। हो, म्हणजे संगीतकार विशेषतः त्यांना सांगायचे की नूरजहाँ फक्त जा, पण लताने मात्र कधीही कॉपी न करता स्वतःची वेगळी ओळख करून दिली। आणि मला वाटतं त्यांचा पहिला महल, ज्याबद्दल तुम्ही फार चांगली माहिती दिली मौलिक, की रेकॉर्डवर त्या गायकाचं नाव येऊ लागलं त्यावेळेस। आणि मग आपण 50-च्या दशकामध्ये येतो, त्यावेळेला एक गाजलेला सिनेमा आपल्याला आठवतो, बैजू बावरा नौशादचं संगीत होतं, शकील बदावीनी त्याला गाणी होती। आणि म्हणजे खरोखर आपण जेव्हा अशा काहीतरी जाती विद्वेषाच्या बातम्यावर जर ऐकतो त्यावेळेला लक्षात आपलं की शकील बदावीनी, नौशाद आणि मोहम्मद रफी तिघेही मुस्लिम असून सुद्धा मन तर्पत हरिदर्शन को आज हे गाणं आपल्याला संगीतामध्ये कुठे जातीभेद नाही, धर्मभेद नाही, देशभेद नाही। आणि ह्या पद्धतीने आपण ज्यावेळेला बैजू बावराकडे पाहतो की ज्यामध्ये शास्त्रीय संगीत खऱ्या अर्थानं चित्रपटामध्ये कुठल्या आलं असेल तर बैजू बावरामध्ये ही रेकॉर्ड मला वाटतं तुमच्याकडे आहे।
1: हो, बैजू बावराची रेकॉर्ड आहे, तू गंगा की मौज में जमना
0: खूप चांगली आणि त्यात बंदिशी होत्या आणि त्यामध्ये मला वाटतं क्लासिकल सिंगर देखील गायला आले होते त्यामध्ये।
1: बैजू बावरा हा नौशाद साहेबांचा फारच मोठा माइलस्टोन आहे आणि त्याच्यात मीनाकुमारीची अतिशय सुंदर काम मीनाकुमारीने त्या सिनेमात केलेलं आहे आणि तो शास्त्रीय गायकांच्या याच्यावर जीवनावर आधारित असल्यामुळे त्याच्यात नौशाद साहेबांनी शास्त्रीय संगीताचा पुरेपूर उपयोग केलाय त्या सिनेमामध्ये। आणि बैजू बावरातली सगळीच गाणी अतिशय नितांत सुंदर आहेत, त्यामुळे बैजू बावरातलं फारच सगळी चांगली गाणी आहेत। एखादं
0: बैजू बावरा आपण ऐकूयात ना एखादं गाणं, पण त्यापूर्वी आपण 50-च्या दशकातल्या इतर सिनेमांच्या रेकॉर्ड बद्दल जरा बोलूयात की त्यावेळेला अल्बेला नावाचा एक सिनेमा आला होता ज्यावेळेला रॉक अँड रोल म्युझिक खूप गाजलं होतं, त्यावेळेला
1: गाजलं होतं
0: सिरामंडले खिडकीतले
1: तुमचे
0: त्या शोला जो भरके

0: दिल में रहना
1: जो दिल दिल में रहे लड़के
0: अगदी म्हणजे थिएटर मध्ये पैशांचा पाऊस व्हायचा त्यामध्ये
1: पाऊस
0: व्हायचा गीतावली तर त्या सिनेमामध्ये एक लोरी होती हिरे से आजारे
1: अखियन में
0: आणि ही लोरी म्हणजे अगदी क्लासिकल गाणाऱ्यांना सुद्धा त्यांना इतकी आवडली होती लोरी लता आम्ही दोन दोन तीन तीन तास जाऊन जे काम करू शकत नाही तुमचं
1: काम करू शकत नाही तीन मिनिटांमध्ये काय करणार म्हणजे एक किस्सा आहे की तो गुंजुटे शहनाई नावाचा सिनेमा होता बिस्मिल्ला खान साहेब बिस्मिल्ला खान साहेब एकदा मिर्जेला त्यांचा कार्यक्रम करायला आले होते श्रोत्यांमधून फरमाई झाली तुम्ही ती सनईची धून वाजवून दाखवा आम्हाला त्या गुंजुटी शहनाई मधली तर बिस्मिल्ला खान साहेबांनी सांगितलं की वो लडकी जो तीन मिनिट में किया है वो तीन घंटे में बजाऊंगा तो भी होगा नाही एवढं एक एवढं एक कलाकारांचा एकमेकांविषयी आदर होता कलाकारांना त्या काळी आणि तुम्ही म्हणालात तसं की सुरुवातीला लताबाईंवरती नूरजहाँचा पगडा होता म्हणजे बाजार आणि लाहोरची गाणी आपण दोन तीन मधली तर त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला तो पगडा जाणवतो पण लगेचच लता मंगेशकर त्याच्यातनं बाहेर पडल्या आणि बाहेर पडल्या आणि त्यांनी स्वतःची खूप मोठी ओळख निर्माण केली त्यामुळे गुंजुटी शहनाई मध्ये म्हणजे जेवढी बिस्मिल्ला खान साहेबांची सनई आपल्याला आवडते तेवढंच लताबाईंचा सुरेल आवाजही फारच छान आहे त्या सिनेमामध्ये गुंजुटी शहनाई मध्ये
0: आणि 50 दशक पराग सर म्हणजे भारतीय सिनेमातले संगीतासाठी जो सुवर्ण काळ होता तो
1: सुवर्णकाळ होता सुवर्णकाळ
0: एकापेक्षा म्हणजे सगळेच संगीतकार काय झाले शंकरजी किशन होते शंकरजी किशन दर्शक पासून सिनेमामध्ये आणि आवारामध्ये त्यांनी जबरदस्त आपल्याला गाणी होती त्यानंतर ओपी नय्यर आले होते आरपारची गाणी खूप गाजली होती त्या काळात
1: गाजली होती
0: श्रीरामचंद्र होते
1: म्हणजे
0: कल्याणच्या मधुमतीच्या रेकॉर्डची तुम्ही काल आठवण सांगितली होती आपल्याला तर हे सगळे संगीतकार जे होते हे वेगवेगळ्या प्रांतातून आले होते सचिन देवर्मन तुमचे अगदी आवडते संगीतकार तर सचिन देवर्मन त्रिपुरामधून आले होते काही लाहोरहून आले होते काही महाराष्ट्रातून आले होते श्रीरामचंद्र सारखे प्रत्येक जण येताना आपल्या आपल्या प्रांतातला फ्लेवर घेऊन आले होते आणि ते सगळ्यांनी आपल्या हिंदी सिनेमाला इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे
1: समृद्ध केलं
0: तर मला काय वाटतं बरं सर तुम्ही आता आपलं बंगाली घराणं जे तुमचे सचिन देवर्मन त्याचे अध्यक्ष होते अनिल विश्वास होते त्यामध्ये यांच्याबद्दल सांगा ना सचिन देवर्मन बद्दल काय सांगाल
1: तुम्ही सचिन देवर्मन त्याच्या आधी अनिल विश्वास सलील चौधरी हेमंत कुमार पंकज मलिक म्हणजे ओपी नय्यरांचा जो मूळ टांग्याचा देखा आहे तो पंकज मलिकांचा आहे पंकज मलिक
0: पवन की चाल
1: चली पवन की चाल आणि त्यामुळे ओपी नय्यरांनी खूप चांगल्या पद्धतीने वापरला आणि बंगालमध्ये रवींद्र संगीताची परंपरा होती म्हणजे भारताच्या फ्लूटच्या रेकॉर्ड काही झाल्या 1901 साली 2 साली त्या मुख्यतः रवींद्र संगीतांच्या होत्या आणि कलकत्त्यात संगीताचा खूप मोठा असल्यामुळे प्रसार आणि प्रचार असल्यामुळे जर्मनीवरनं तो गृहस्थच कलकत्त्यात संगीत रेकॉर्ड करण्यासाठी आला होता आणि बंगालमध्ये विशेषतः भटियाली धून म्हणून असतात आणि बाऊलचे संगीत असतं किंवा पद्मानदीमध्ये जी नावाळी गाणी म्हणतात नावा बनवत असताना त्यातलं खूप मोठं छान लोकसंगीत तयार झालंय आणि ते सगळं लोकसंगीत या म्हणजे अनिल विश्वासांनी वापरलं नंतर एस टी बर्मननी वापरलं नंतर सलील चौधरींनी ते वापरलं आणि सलील चौधरींचं विशेष म्हणजे पाश्चात्य संगीताचा चांगला अभ्यास होता त्यांनी अतिशय उत्तम चाली
0: सलीलदांनी
1: हा त्यांनी खूपच चांगलं बिठव यांच्या सिंपनीचा त्यांनी बिचाईच्या सिंपनीचा फारच चांगला वापर करून घेतला गाण्यामध्ये आणि त्यामुळे बंगाली संगीतानंतर हेमंत कुमार होते नंतर आर डी बर्मन आले सगळ्या बंगाली संगीत आता शंतनू मोहित्रा आहेत म्हणजे बंगाली संगीतकारांनी फारच मोठं काम हिंदी चित्रपट संगीतात केलेलं आहे आणि त्याचा मूळ सगळा उगम रवींद्र संगीतात आणि त्यांच्या इथल्या ज्या समृद्ध लोकसंगीत जे आहे त्याच्यामध्ये आहे आता तुम्ही जे 50 दशक म्हणत होता ना त्यातनं मला एक आठवलं गंभीरदार आठवण येते आपण जसं 1857 स्वातंत्र्य समर म्हणतो ना तसं 1957 साली संगीत समर म्हणता येईल एवढे
0: सगळे संगीताने
1: पीक पॉईंट घातला होता म्हणजे मदर इंडिया प्यासा नया दौर दो आखे बारा हात तुमचा नाही देखा पेंगेस मुसाफिर शारदा मिस मेरी म्हणजे कुठलं गाणं ऐकावं करावं म्हणजे सुवर्ण सुंदरी बेगुना असे एवढे छान छान सिनेमे आले होते ना म्हणजे काय 1957 खरोखर संगीताच्या दृष्टीने सगळ्यात मला वाटतं समृद्ध वर्ष होतं म्हणजे 50 ते 70 दशकच
0: हो

0: दशकच आपलं हे होतं आणि मदर इंडिया त्यावेळेला ऑस्कर साठी सुद्धा नॉमिनेट झाला होता आणि मदर इंडियामध्ये त्यांनी नौशाद अलींनी वेगवेगळ्या प्रकारचं संगीत वापरलं म्हणजे यामध्ये गीत आहे त्यामध्ये प्रेमगीत आहे त्यांच्या लग्नानंतर मुलीची पाठवणी करतानाच जे
1: गाणं करतात
0: ते देखील गाणं आहे त्यामध्ये आणि कोरस तर खूप छान वापर त्यामध्ये करून
1: छान वापर केला
0: नौशाद अलींचं ते एक वैशिष्ट्य होतं आणि नौशाद अलींच्या सिनेमामध्ये कव्वाली एक खूप छान असायची जे आपल्याला मुघल आजम मध्ये खूप कव्वाली
1: ऐकायला मिळते मुघल आजमचं म्हणजे मुघल आजमच्या बाबतीत एक टीकाची मुघल आजमचं सगळ्यात चांगलं गाणं तुम्ही मला सांगितलं होतं की जे सगळ्यात चांगलं गाणं होतं म्हणजे ह्या सगळीच गाणी छान आहेत त्याच्यातली पण मला वाटतं वैयक्तिक आवडणार ये इष्ट ये सब दुनियावाले ते नेमकं त्यांनी सिनेमात गाळलं होतं बघा
0: हो हो हो
1: आणि नंतर मी ते ऐकलं तर मला फारच त्यातला त्याचा फारच सुंदर आवाज
0: हो आणि नौशाद आणि शकील बदनी यांच्या कार्यकर्दीचा अगदी तो उच्चांक क्षण होता की ज्यावेळी प्यार किया तो डरना क्या वगैरे अशी
1: अशी गाणी दिली म्हणजे आपल्याला प्यार किया तो डरना क्या हे अगदी प्रसिद्ध झालेलं गाणं आहे पण ते जे इष्ट ये सब दुनिया वाले बेकार की बातें करते ते गाणं फारच सुंदर आहे म्हणजे ते
0: गाणं
1: ते पूर्वी सिलोनवरती ये भी सुनिये नावाचं एक कार्यक्रम
0: कार्यक्रम प्रसिद्ध असलेली गाणी ऐकवायची
1: असलेली ऐकवायची त्यांची तिने फार सुंदर त्या मूळ गाण्या म्हणजे त्या चित्रपटातल्या सगळ्यात प्रसिद्ध गाण्या एवढीच ती गाणी सुंदर असायची पण काही गाण्याचं पण नशीब असतं तशी ती गाणी मागं पडतात तसं ते झालेलं आहे म्हणजे त्यामुळे आपला विषय चालला होता बंगाली संगीताचा तर यामुळे बंगाली संगीतांनी खूपच हिंदी चित्रपट संगीत समृद्ध केलं
0: म्हणजे मला आठवतं आनंदमय हा मला वाटतं हेमंत कुमार यांचा पहिला सिनेमा हिंदी
1: पहिला सिनेमा
0: आणि त्यामधलं वंदे मातरम त्यांनी जे लताबाईंकडून गाऊन घेतलं अतिशय सुंदर त्यामध्ये
1: सुंदर
0: आणि मगाशी तुम्ही बाऊल संगीताचा मला म्हणजे तुम्ही करेक्ट करा मी जर चुकत असेल तर देवदास मधलं जे गाणं होतं हेमंत कुमार आणि मला वाटतं गीता व्यक्त होतं संगीताच्या याच्यावर
1: ह्या
0: पद्धतीने त्यांनी ते संगीत आपल्याकडे आणत गेले
1: सगळेजण
0: वसंत नावाचे संगीतकार होते जे शांताराम बऱ्याच सिनेमाला त्यांचं संगीत असायचं झनक झनक पायल बाजे हा त्यांनी सिनेमा
1: झनक पायल बाजे सिनेमा आला होता
0: आणि त्याच्यानंतर एक दो आखे बारा हात नावाचा सिनेमा त्यातले आहे मालिक तरे बंदे हम
1: मालिक तरे बंदे हम
0: तर ह्या गाण्याला तर पाकिस्तानमध्ये राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा असं तिथल्या संघटनांनी मागणी केली होती आणि अजून तिथल्या बऱ्याच शाळांमध्ये वगैरे हे अगदी राष्ट्रगीताच्या तोडीनं गाणं गायलं जातं सामूहिक
1: गायलं जातं हे मालिक तरे बंदे हम
0: हे मालिक तरे बंदे हम
1: तरे बंदे हम
0: तर मला वाटतं आपण आता ब्रेकवर जाण्यापूर्वी कुठलं गाणं तुम्ही आता सजेस्ट कराल तुमच्या संग्रहातलं अगदी चांगलं की जे आपण प्रेक्षकांना ऐकू शकू रसिकांना ऐकू शकू
1: सर माझ्या आवडतं संगीतकार आहेत एस डी बर्मन त्यांचं एस डी बर्मन चांगलं फिरत निघला एकदा
0: ऐकलं अतिशय सुंदर गाणं
1: आहे ऐकूया
0: ऐकू

0: पुनेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा सर्वांचं स्वागत। आपल्यासोबत डॉक्टर पराग तावरे, ध्वनिमुद्रेचा संग्राहक आहेत। आपल्याला खूप त्यांच्या पोतडीतल्या जुन्या गोष्टी आणि जुनी गाणी आपल्याला ते अगदी शोधून शोधून ऐकवतायत, त्यांचे किस्से सांगतायत आपल्याला। आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। मी धनंजय कुलकर्णी। परत सर मला सांगा, आता जेव्हा 60च्या दशकामध्ये येतो त्यावेळेला आपल्याला संगीतामधले वेगळे बदल जाणवतात। आपल्याला एक सिनेमा कलर झाला होता,
2: हो,
1: जंगली पासून सिनेमा कलर झाला आणि मग संगीताचे डायमेन्शन थोडे बदलू लागले आपले।
2: हो,
1: म्हणजे संगीत संगम सारखा सिनेमा असेल किंवा मेरे महबूब सारखा सिनेमा असेल, संगीताचे डायमेन्शन खूप बदलू लागले आपल्याला। दृश्य स्वरूपात जास्त आल्यामुळे काही लोक म्हणतात की संगीत थोडंसं मागे पडू लागलं या याच्यामध्ये, पण तसं काही वाटत नाही आपल्याला।
2: नाही, अजिबात नाही।
1: हा, 60च्या दशकामधले जे चांगले आपण सिनेमे काढले, तर जंगली आहे तिथे, जिस देश में गंगा बहती है सरकार
2: आहे,
1: मेरे महबूब है तेरे घर के सामने आहे, संगम आहे, आई मिलन की बेला आहे, तिसरी मंजिल आहे, सूरज आहे,
2: सूरज
1: आहे, ह्या सगळ्या सिनेमाच्या मला तर रेकॉर्ड तुमच्याकडे असणारच। मला जब प्यार किसी होता हे रेकॉर्ड आपण दोघांनी घेतली होती एकदा।
2: हो हो हो,
1: आणि शंकर जयकिशनचं म्युझिक होतं, देवानंद आणि आशा पारेख, नासिर हुसेनची मूवी होती ती।
2: हो हो हो।
1: तर ह्या 60च्या दशकात जे संगीत आलं होतं त्यात एक घटना प्रामुख्यानं जी संगीत प्रेमींना खूप लक्षात आहे की लताबाईंनी थोडंसं जरा रफीसोबत गाणं बंद केलं होतं,
2: बंद केलं।
1: सुमनताईंची गाणी खूप आली होती त्यावेळेला,
2: सुमनताईंची गाणी आली होती,
1: सुमनताई आणि रफीची काही गाणी आली होती। आणि नंतर काही दिवसांमध्ये तो त्यांचा जो आबोला होता तो मिटला, आणि आबोला मिटल्यानंतर म्हणजे त्या चित्रपटाच्या संगीताच्या दुनियेत एक ब्रेकिंग न्यूज झाली होती की लता आता रफीसोबत गाणार आहे। त्यावेळेला पहिलं गाणं कुठलं झालं रेकॉर्ड माहितीये का तुम्हाला? पहिलं गाणं होतं, त्यांनी आता पहिलं गाणं रेकॉर्ड करताना त्यांनी सांगितलं की आता एवढी मोठी घटना घडती आता की लता 2 वर्षानंतर गाते, तर आपण त्या गाण्याचे वर्डिंग सुद्धा तसेच ठेवू। तर ते गाणं होतं शागिर्द सिनेमातलं, वो है जरा खफा खफा,
2: वो है जरा खफा खफा वा।
1: आणि त्यानंतर आमने सामने पडवेल सिनेमा होता, कभी रात दिन हम दूर थे वगैरे। तर मला काय विचारायचं की त्याच वेळेला आता थोडस विषयांतर होईल आपलं, पण म्हणजे बालगंधर्वांचा काळ साधारणतः बोलपट आल्यानंतर संपला आणि संगीत रंगभूमी जी आहे ती थोडीशी त्याला ब्रेक बसला होता आणि
2: ब्रेक बसला होता,
1: आणि त्यानंतर वसंतराव कानेटकर, जितेंद्र अभिषेकी हे लोक आल्यानंतर परत एकदा संगीत रंगभूमीला पुनर्जीवन मिळालं, आणि पुनर्जीवन झाली मत्स्यगंधा महानंदा।

0: अशी नाटकं करत किंवा बाळ कोलटकरांची नाटकं करत येऊ लागली.
1: कटर कागदात घुसली अशी
0: सगळी कटर कागदात घुसली सारखं नाटक असली जर आता सिनेमा देखील खूप चांगला आला होता. तर ह्याच्या सुद्धा रेकॉर्ड त्या काळात निघत होत्या.
1: हो विशेषतः संगीत मानप मान आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे संगीत मत्स्यगंधा या काळात ह्या रेकॉर्ड मानपांची रेकॉर्ड निघालेली जी माझ्याकडे आहे ते आणि विशेषतः नाट्यसंगीताच्या ईपी म्हणजे छोट्या 7 मिनिटाच्या ज्या रेकॉर्ड असायच्या ना त्या सगळ्या नाट्यसंगीताच्या खूप निघाल्या होत्या. बगुल पंडितांच्या होत्या, रामदास कामतांच्या होत्या, प्रसाद सावकारांच्या होत्या, या सगळ्या नाट्यसंगीताच्या रेकॉर्ड निघाल्या. आणि या 60च्या दशकात मराठी म्हणजे संगीतात खूप चांगलं संगीत नाटक तर होतच नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे संगीत नाटकाला एक पुनर्जीवन मिळालं आणि खूप चांगली चांगली नाटकं आली, खूप चांगली चांगली
0: नाटकांच्या
1: भावगीतांच्या खूप रेकॉर्ड आल्या त्यावेळेला. आणि भावगीत त्या काळाची काही भावगीत तयार झाली ती आपण अजूनही ऐकतो. म्हणजे 60च्या दशकात जी खूप छान छान भावगीत म्हणजे सुधीर फडके, माणिक वर्मा, मालती पांडे या सगळ्या लोकांनी खूप अतिशय सुंदर
0: भावगीतांचा खरा बादशहा जो होता तो गजानन वाटवे पूर्वीपासून रेकॉर्ड निघत होता. यमुना काठी ताजमहाल सारखी
1: ताजमहाल फांद्यावरी बांधी
0: पंचमीचा तर हे सगळे गजानन वाटवे वगैरे सगळे ह्या रेकॉर्ड निघत होत्या. चांगलं सांस्कृतिक वातावरण चालवलं होतं
1: वातावरण.
0: आणि एक 50च्या दशकातला एक माइलस्टोन राहिला मराठी साठी खूप महत्वाचं गीत रामायण. तर याच्याबद्दल बोला गीत रामायण.
1: गीत रामायणाचं वैशिष्ट्य गीत रामायणाच्या रेकॉर्ड एक्चुअल मी काढल्या त्या सगळ्या सुधीर फडक्यांच्या आवाज होत्या. पण माझ्या संग्रहात ओरिजिनल जे गीत रामायण
0: बबनराव नावडेकर वगैरेंचे आवाज
1: हा प्रत्येक वेगवेगळे आवाज वापरले होते. ते संपूर्ण गीत रामायण ओरिजिनल जे गीत रामायण आहे ते माझ्या संग्रहात आहे. ते मला
0: फार दुर्मिळ खजिना
1: आहे.
0: अख्यापूरच्या 3-4 पिढ्या पोहोचल्या गेल्या आपल्या
1: पोहोचल्या गेल्या म्हणजे लताबाईंनी जर माझं सांड लक्ष्मणा जाऊ कुठे
0: एकच गाणं त्यांचं आहे त्यामध्ये.
1: हो एकच गाणं होत लताबाईंचं फारच दुर्मिळ ठेवा तो माझ्याकडे आहे. मूळ गीत रामायण आता ते रेकॉर्ड वर कधी आलं नाही. माझ्याकडे ते स्पून होते मध्ये पूर्वी तुम्हाला आठवत असेल
0: आनंद सिनेमामध्ये ते दाखवलंय पाहते.
1: हो स्पून वरती माझ्याकडे ते जुनं गीत रामायण आहे. मला ते असं ऍक्सिडेंटली मुंबईच्या सुपर बाजारात मिळालं होतं.
0: बरोबर
1: ते गीत रामायण हा म्हणजे ते स्पूल मी विकत घेतलं त्याच्यावर गीत रामायण असं लिहिलं होतं की मला वाटलं होतं की बाबूजींचं गीत रामायण आहे आपलं फडक्यांचं. त्याच्या रेकॉर्ड माझ्याकडे होत्या पण काही काही थोड्या खराब झालेल्या होत्या म्हणून मग मी ते घेतलं आणि घरी आल्यावर ऐकून बघतो तर काय तर ते फारच म्हणजे आनंद झाला मला.
0: ओरिजिनल गीत रामायण
1: ऐकायला मिळालं. तसं ते खजांची सिनेमाची मी सीडी घ्यायला गेलो होतो तर त्याच्यावर ते राजेंद्र कुमारचा खजांची होता. घरी बघतो तर काय जुना खजांची सापडला मला.
0: म्हणजे
1: असे सुखद धक्के मला खूप मिळाले रेकॉर्ड गोळा करताना.
0: आपल्या संतरचना ज्या आहेत त्या देखील त्याच्या रेकॉर्ड आलेल्या आहेत. विशेषतः
1: त्याच्या रेकॉर्ड
0: ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या लताबाई खूप छान
1: काढले होते.
0: मला आता ब्रेकवर जाण्यापूर्वी एखादं गाणं आपण ऐकूयात संत रचनेमधलं आणि त्यानंतर आपण जरा तुमचा जी आता जो संग्राहक जे आहात तुम्ही तुम्हाला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागत आणि तुमची जी संघटना आहे
1: सोसायटी
0: तर त्याबद्दल आपण बोलूयात आपण.

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम पर। मैं स्मिता जयकर, खुश रहो खुशियां बांटो।
1: ब्रेक नंबर पुनेरी का स्वागत। माझ्या सोबत डॉक्टर पराग तावरे आहेत। पराग सर, मला एक सांगा की ह्या रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत, पण ह्या जतन करण्यासाठी आणि त्या सांगण्यात आणखी काही काळ टिकण्यासाठी तुम्हाला काय काय काळजी घ्यावी लागते?
2: सर, मुळात या ज्या 70 आरपीएमचे रेकॉर्ड आहेत त्यांच्यावर हवामानाचा विशेष परिणाम होत नाही, त्या लाखेपस्त बनलेल्या असतात, त्यामुळे त्याचा हवामानावर परिणाम होत नाही, पण त्याच्यात धूळ जाऊन बसली गुरुमध्ये त्याच्या एखाद्या, तर ती रेकॉर्ड व्यवस्थित वाजत नाही, त्याला क्रॅश पडतो किंवा ती पडली तर फुटते, त्या स्टॅक करताना त्या एकावर एक ठेवल्या तर खालची सगळ्यात रेकॉर्ड तुटून जाते। त्यामुळे या रेकॉर्डला स्टोअर करायला म्हणजे त्या एका ठिकाणी ठेवणं हा जागेचा फार मोठा, आपली घरं छोटी छोटी होत आली शहरात, तिथे ठेवणं हा एक मोठा प्रॉब्लेम असतो। ज्या विनाईल रेकॉर्ड असतात त्याच्यावर हवेचा परिणाम होतात, म्हणजे थोडी उष्णता वाढली तर ती रेकॉर्ड वितळते किंवा त्याला ती बेंड होते किंवा त्याच्यावर फंगस येतं वातावरणामुळे। त्यामुळे ह्या रेकॉर्ड जतन करणं, त्याला नियमित स्वच्छता करायला लागते, म्हणजे काही महिन्यांनी ती प्रत्येक रेकॉर्ड काढायची, ती पुसायची, परत आत ठेवायची, त्याच्यामुळे स्क्रॅच नाही ना हे बघायचं, त्याला स्पेशल एक अँटीस्टॅटिक स्टॅटिक चार्ज जमा होतो रेकॉर्डवरती, ते हिसिंग साऊंड येतो एक प्रकारचा, तो काढण्यासाठी त्याला ते अँटीस्टॅटिक डस्टर त्याच्यावर फिरवायला लागतो। म्हणजे रेकॉर्ड जतन करणं हे तसंच जिकिरीचं काम आहे, आणि तसं ते एका माणसाने करणं फारच अवघड आहे, म्हणजे संग्रह खूप मोठा करायला खूप मर्यादा, ह्या जागा आणि त्यासाठी द्यावा लागणारा वेळ ह्याच्या खूप मर्यादा येतात। त्यातलं पण सुरेश चांदवडकरांनी सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स नावाची एक संस्था चालू केली, जी संस्था खूप चांगल्या प्रकारे काम करते, म्हणजे भारतात रेकॉर्ड जमा करणारी जी लोक आहेत त्यांना एका धाग्यात ती सगळी गुंफलं त्या संस्थेत, आणि त्यामुळे त्याच्यात रेकॉर्डचं आदान प्रदान होतं, माहितीचं आदान प्रदान होतं, काही दुर्मिळ रेकॉर्ड अनेक लोकांकडे आहेत अजून, किंवा अनेक लोकांकडे खूप रेकॉर्ड आहेत त्यांच्या पुढच्या पुढेला माहिती नसतं की या रेकॉर्ड आपल्याकडे आहेत, अशा त्या रेकॉर्ड सगळं डॉक्युमेंटेशन करायचं काम
1: बद्दल। पण जे प्लेअर असतात रेकॉर्ड प्लेअर, त्याचे स्पेअर पार्ट्स आता मिळतात का तुम्हाला?
2: नाही सर, भारतात रेकॉर्ड प्लेअर तयार होणंच बंद झालंय आता, काही जुने स्पेअर पार्ट असतात पण काही दुरुस्त करणारे, पण दुरुस्त करणारे लोकही हल्ली कमी झालेली आहेत, पुण्यात तर मला एकच गृहस्थ माहिती जे ह्या रेकॉर्ड प्लेअर दुरुस्त करू शकतात, आणि बाकी दुरुस्त स्पेअर पार्ट मिळत नाहीत, त्यामुळे खूप रेकॉर्ड प्लेअर असे

0: अगदी अडगळीत गेलेले आहेत. आता रेकॉर्ड प्लेयर मात्र पाश्चिमात्य जगात अजून म्हणजे विशेषतः युरोपात आणि अमेरिकेत रेकॉर्ड प्लेयर अजून बनतात. रेकॉर्ड जुने रेकॉर्ड ते अजून आवडीने वाजवतात.
1: त्यांच्याकडे
0: रेकॉर्ड थोड्या प्रमाणात तयार होतात, खूप प्रमाणात नाही. आपल्याकडे एचएमव्हीने रेकॉर्ड काढले आहेत पण ते सगळ्या नवीन सिनेमाच्या रेकॉर्ड नवीन नवीन नाही असं अगदी पागले वगैरे दिलवाले दुल्हनले जाएंगे या दादी सिनेमाच्या रेकॉर्ड त्यांनी थोड्या प्रमाणात काढायला सुरुवात केली होती पण त्याला फारसा प्रतिसाद नाही म्हणून ते थोडं थंड आवलं. म्हणजे त्यामुळे रेकॉर्ड प्लेअरचे पाहिजे असेल तुम्हाला चांगला तर तुम्हाला अगदी आयातच करायला लागतो म्हणजे इम्पोर्ट करायला लागतो.
1: पण आता रेकॉर्ड बंद झालंय. आता ज्या रेकॉर्ड आहेत त्यांनाच टिकवणं गरजेचं,
0: त्यांनाच टिकवणं गरजेचं आहे. म्हणजे भारताच्या दृष्टीने कोट्टायमला एका गृहस्थांनी ग्रामोफोनचं म्युझियम तयार केलंय केरळमध्ये आणि त्यांच्या तिथे जवळजवळ तुम्हाला 250 ग्रामोफोन बघायला मिळतात वेगवेगळ्या कालखंडातले.
1: बरोबर.
0: म्हणजे अगदी ज्या बांगडीच्या रेकॉर्डच्या ग्रामोफोन पासून अगदी जो नवीन रेकॉर्ड प्लेअर जे इलेक्ट्रिक वरचे आले तिथपर्यंत रेकॉर्ड प्लेअर त्यांच्या संग्रहात आहेत आणि त्यांच्या संग्रहात जवळजवळ 1,00,000 रेकॉर्ड आहेत त्यांच्या 70 RPM आणि सगळ्या. तर त्यांनी ते खूप चांगलं काम केलंय. सोलापूरला पण जयंत राळे रासकर आहेत आणि त्यांच्या सहकार्यांनी एक चांगलं म्युझियम तयार केलं.
1: श्रीराम पुजारी वाचनालयाच्या वतीने.
0: हो, श्रीराम पुजारी वाचनालयाच्या
1: इथं. आता या रेडिओवरच्या तुमच्या याच्यातून तुम्ही समाजामध्ये लोकांना काय सांगणार तुम्ही की ज्यांच्याकडे रेकॉर्ड्स आहेत त्यांनी ते कशा जतन केल्या पाहिजे किंवा तुमच्यासारखे जे कलेक्टर्स आहेत त्यांच्याकडे तर या जास्त सुरक्षित राहू शकतील.
0: हो हो हो, अगदी माझी सगळ्या रसिकांना विनंती ज्यांच्याकडे रेकॉर्ड आहेत त्यांनी की हा अतिशय फार मोठा महत्वाचा आपला ऐतिहासिक ठेवा आहे म्हणजे त्याला कुठेही तुम्ही दुर्लक्षित करू नका आणि तो ठेवा का हे सगळं ओरिजिनल गाणं आहे जे 70 RPM वरती रेकॉर्ड जे झालेलं आहे ते सगळं ओरिजिनल गाणं आहे आणि हे त्या ह्याच्या स्वरूपात जतन केलं गेलं पाहिजे. केवळ रेकॉर्ड प्लेअरची मर्यादा म्हणून त्याच्यातून थोडा हिसिंग साऊंड येतो. तुम्ही जर चांगलं रेकॉर्ड जर गाणं ऐकलं तर तुम्हाला अजिबात त्याच्यात हिसिंग साऊंड येत नाही. त्यामुळे तुम्ही जर त्या वाजवणार असाल तर तुम्ही जतन करा, त्या वाजवा, रेकॉर्ड प्लेअर मध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट घेऊन रेकॉर्ड प्लेअर विकत घ्या. पुढच्या पिढीला ह्या आवाजाची एक जादू कळू द्या की तुम्ही त्यांना ऐकून हा सीडीचा आवाज आणि हा एलपीचा आवाज त्यांना निश्चित एलपीचा आवाज आवडतो कारण त्यांनी एलपीचा आवाज मुळात कधी ऐकलेला नसतो म्हणून त्यांना माहिती नसतं की याच्यामध्ये हा चांगला आवाज येतो आणि त्यामुळे त्यांना तो ऐकवा. आणि अगदी शक्य नसेल तर सोलापूरला म्युझियम आहे किंवा माझ्यासारखे संग्राहक आहेत पुण्यात त्यांच्याकडे ते रेकॉर्ड द्या तुम्ही आणि त्या जतन करू म्हणजे पुढच्या पिढीला हा जो ठेवा आहे तो आपल्याला पुढे देता येईल. आणि भारतात किती समृद्ध संगीत परंपरा होती ते त्याचं हे एक डॉक्युमेंटेशन आहे मला वाटतं. रेकॉर्ड म्हणजे त्याचा एक पुरावा आहे तो आपण सगळ्यांनी जतन करायला पाहिजे असं.
1: पण हा ठेवा जो आहे डिजिटल स्वरूपात आपल्याला जतन करता येईल का?
0: सर डिजिटल स्वरूपात निश्चितच त्याचे प्रयत्न चालू आहेत. खूप सारे रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात जतन केले गेलेले आहेत अगदी क्लाउडवरती अव्हेलेबल पण आहेत म्हणजे म्युझिक डिजिटल. खूप पाश्चात्य लोकांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे पण शेवटी त्या ऐकायला तुम्हाला डिजिटल फॉर्मॅटमध्येच ऐकायला लागतात त्यामुळे तेवढा तो गोडवा त्याच्यात वाटत नाही. जसं तुम्ही मूळ रेकॉर्ड ऐकून जो गोडवा त्याच्यात वाटतो एक मास्टर तो तुम्ही ते डिजिटल वाजवून येत नाही सर. म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे अगदी.
1: नाही अगदी बरोबर आहे. सगळ्यांचा सार्वत्रिक अनुभव आहे जी रेकॉर्ड ज्यांनी ऐकले नाही त्यांनी म्हणजे हा चंबक तुम्ही तीही
0: नाही
1: असं आहे ते. तुमचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत आणि मला वाटतं तुम्ही एक म्हणजे सुरेश सांगवनकर सर एक मला वाटतं एक त्रैमासिक सुद्धा चालवतात. या
0: त्रैमासिक चालवतात
1: तर त्यामध्ये ज्यांच्या ज्यांना नवीन रेकॉर्ड शोध लागला त्याची माहिती त्याचा रेकॉर्ड आणि त्या गायकाचं नाव वगैरे सगळं
0: त्यामध्ये सगळं त्यामध्ये असतं.
1: आणि या पद्धतीने आता एक ही चळवळ चालू आहे. याला खूप काम आहे, मोठं काम आहे,
0: मोठं काम
1: आहे. सगळे नेत्याने काम करतात, तुमचे आपापले व्यवसाय सांभाळून करतात. तर मला वाटतं कार्यक्रमाच्या शेवटी मला एक फक्त तुमच्याकडनं एक आठवण जाणून घ्यायची की जे नासानं जे आपल्या पृथ्वीच्या बाहेर जीवसृष्टी आहे का म्हणून एक व्हायनर नावाचं एक व्हायजर नावाचं एक ज्ञान
0: पाठवलं होतं.
1: तर त्यामध्ये त्यांनी जगातले सगळे उत्तमोत्तम चित्र असतील, फोटो असतील, काही आवाज असतील असं त्यामध्ये टाकलं की जेणेकरून जर हा पृथ्वीचा की कुठे जीवसृष्टी असेल तर त्यांना कळण्यासाठी की इथे काय आहे तर त्यामध्ये आपल्या भारतातला एक आवाज गेलेला आहे तिकडे.
0: हो हो हो, जे व्हॉयेजर मध्ये त्यांना कोणता आवाज भारत माणसाला बोलता येतं असं आवाज त्यांना कम्युनिकेट करायचं होतं. कुठे जीवसृष्टी असेल तर त्यांना भारतातला सुरश्री केसरबाई केरकरांचा आवाज निवडलेला होता आणि केसरबाई केरकरांचं गाणं त्यांनी त्या एका डिस्को रेकॉर्ड

0: करून त्या व्हॉएजर मध्ये ठेवलेला आहे आणि भारतासाठी फारच मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे की सगळ्या जगातनं भारतातली आणि महाराष्ट्रातल्या गायिका होत्या सुरश्री केसरबाई केरकर जयपूर घराण्याच्या त्यांचा आवाज त्याच्यामध्ये आहे केसरबाई केरकर
1: आणि आज जवळपास 40-45 वर्ष झाले व्हॉएजर आणि पुढे जात आहे माहित नाही ते कुठे जाईल वगैरे पण हा आवाज सुद्धा घेऊन जात आहे तर यावेळी केसरबाईंचं ते गाणं आपण ऐकूयात आणि आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करूयात.
0: हो हो
1: मला वाटतं पराग सर तुम्ही आम्हाला 2 दिवस मोठा वेळ काढून याची खूप खूप अगदी छान माहिती दिली आम्हाला तुम्ही आणि आजच्या नवीन पिढी जर कोणी रेडिओ ऐकत असतील तर त्यांना देखील ही माहिती मिळेल आणि हे रेकॉर्डपर्यंत जाऊन पोहोचतील आणि तुमच्यासारख्या संग्राहकाला नक्कीच मदत करतील. धन्यवाद पराग सर. आणि रसिकांनो आपण पुढच्या आठवड्यात असेच काही नवीन विषय घेऊन भेटूयात. तोपर्यंत ऐकत राहा 107.8 FM रेडिओ पुणेरी आवाज. धन्यवाद
0: धन्यवाद सर. धन्यवाद.

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो
1: आमचा रेडिओ पुणेरी। नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये, जो शो गेल्या 7 वर्षापासून सुरू आहे अखंडपणे निरंतरपणे तुमच्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे। आणि प्रत्येक शोला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक मान्यवर जोडले जात आहेत। आपण सुद्धा वेगवेगळ्या साहित्यिक मान्यवरांना या शोशी जोडू शकता। ही शोची पोस्ट जी आहे ती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा सोशल मीडियावर शेअर करू। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आपण गेल्या शो जो पूर्वीचा झाला त्याला आणि आजच्या शो साठी सुद्धा विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं। मागील शो मध्ये ज्या रचना घेता आलेल्या नाही त्या रचना आपण या शो मध्ये घेत आहोत। मी आजच्या शोची सुरुवात माझ्या एका चारोळीने करतोय की बेधुंद बरसणारा पाऊस तू मी आणि एकच छत्री, बेधुंद बरसणारा पाऊस तू मी आणि एकच छत्री, ए किती धुंद होते ना क्षण त्या नीरव रात्री, ए किती धुंद होते ना क्षण त्या नीरव रात्री। तर ही माझी एक चारोळी होती। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की कितीही लावली कसोटी तरी संपत नाही सुखाचा शोध, कितीही लावली कसोटी तरी संपत नाही सुखाचा शोध, परिस्थितीशी करणे तडजोड हाच यातून घेतला मी बोध, परिस्थितीशी तडजोड करणे हाच यातून घेतला मी बोध, घेतला मी बोध। नाही का? कारण सुखाचा शोध हा कधी संपत नसतो। आणि सुखाचा शोध घेता घेता आपल्या समोरचे असंख्य असे क्षण जे आहेत ते निष्ठून जातात, जे आपण जगू शकलो असतो, जे आपल्याला जगता येऊ शकले असते। म्हणून सुखाचा शोध घेण्याच्या ऐवजी क्षणांमध्ये सुख शोधणं हे कधी चांगलं असतं, नाही का श्रोते हो? आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे आपण वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून। मॅडम लिहितायत पाऊस शीर्षकाखाली की उन्हाने जीव कासावीस झाला पावसाचे थेंब एरे जरा, उन्हाने जीव कासावीस झाला पावसाचे थेंब एरे जरा, तापलेली धरणी शांत कर मातीचा सुगंध दरवळू दे जरा, तापलेली धरणी शांत कर मातीचा सुगंध दरवळू दे जरा। तर मेघा अरबुज मॅडम यांची

सिंहगड रोड पुणे इथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी चारोळी होती आणि पाऊस थोडासा लांबलाय आणि पावसाच्या लांबण्यामुळे शेतकरी राजाचं सुद्धा खूप नुकसान होतंय. माणूस, पशु, पक्षी, निसर्ग सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि पावसाला आळवणी करणारी ही सुंदर अशी चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून, पहिल्या पावसात भिजण्यास मीही आहे नटून. पहिल्या पावसात भिजण्यास मीही आहे नटून, विरह सहन होत नाही ए लगेच आपण भेटून. विरह सहन होत नाही ए लगेच आपण भेटून, जाऊ नकोस तुर्तास लवकर मला सोडून. जाऊ नकोस तुर्तास लवकर मला सोडून, वर्षाची कसर काढायची आहे तुझ्याकडून. वर्षाची कसर काढायची आहे तुझ्याकडून. आणि पहिला पाऊस, सरांनी अप्रतिम शब्दांकन करताना पहिल्या पावसाच्या अनुषंगाने लिहिलंय की पहिल्या पावसात भिजण्यात मीही आहे नटून. पहिल्या पावसाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. अगदी ग्रीष्मानंतर हा पाऊस जेव्हा येतो पहिला, तेव्हा मृदगंध सुटतो आणि तो मृदगंध जेव्हा दूरवरून येतो तेव्हा ती अनुभूती खूपच वेगळी असते. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन सरांच्या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये बाबू फिलिप डिसोजा सर लिहित आहेत कुमटेकर पुनावळे पुणे येथून. बाबू फिलिप डिसोजा कुमटेकर सरांनी पुनावळे पुणे येथून लिहिलंय की जला विना कासा विशी मृग चालला कोरडा. जला विना कासा विशी मृग चालला कोरडा, आभाळी नजर दिशी ढग पांढरा कोरडा. आभाळी नजर दिशी ढग पांढरा कोरडा. ढग पांढरा कोरडा. वाह. तर पाण्याविना चाललेली कासावीस सरांच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेली होती की मृग कोरडा चाललाय आणि पाण्याविना जीव कासावीस होतोय. आभाळाकडे नजर फिरवली तर ढग पांढरा आणि कोरडा दिसतोय. एक वास्तव मानणारी सरांची ही चारोळी. आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम लिहित आहेत तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. श्रीदेवी बालाजी हंडे मॅडम यांनी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले की वाट पाहते धरणी माय हिरवा शालू नेसण्याची. वाट पाहते धरणी माय हिरवा शालू नेसण्याची, कधी येईल पाऊस धारा लागे ओढ भिजण्याची. कधी येईल पाऊस धारा लागे ओढ भिजण्याची. लागे ओढ भिजण्याची. तर मॅडमनी पावसाच्या प्रतीक्षेत असलेलं मन, पावसाच्या प्रतीक्षेत असलेली धरणी माय या सर्वांना शब्दबद्ध केलेलं आहे की हिरवा शालू नेसण्याची वाट पाहणारी धरणी माय आणि भिजण्याची ओढ. खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून. मॅडमनी वंशाचा दिवा शीर्षकाखाली लिहिलंय की वंशाच्या दिव्यापायी विझविली पंती. वंशाच्या दिव्यापायी विझविली पंती, म्हातारपणी त्यानेच दाखविल्या आश्रमाच्या भिंती. म्हातारपणी त्यानेच दाखविल्या आश्रमाच्या भिंती. आणि खूप गहिरा असं शब्दांकन अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी पाठवलेल्या कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होतं की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद केला जातो. मुलगा वंशाचा दिवा असं म्हटलं जातं आणि त्यासाठी त्या पंती म्हणजे मुली ज्या आहेत त्या विझवल्या जातात. आणि एवढंच नाही तर म्हातारपणी तोच मुलगा जो आहे तो अनाथ जे वृद्धाश्रम आहेत तर त्या वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना पाठवतो. एक समाजाचं विराधक असं वास्तव मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले. भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की शाळारूपी पुस्तकात आठवणींचे सुवर्णपान. शाळारूपी पुस्तकात आठवणींचे सुवर्णपान, वर्तमानात हरवले बालपणीचे दिवस छान. वर्तमानात हरवले बालपणीचे दिवस छान. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. वर्तमान आणि भूतकाळ या दोन्हींना शब्दबद्ध मॅडमनी केलेलं होतं की शाळा, शाळेतल्या आठवणी या एक सुवर्णपान असतं आणि वर्तमानामध्ये आपल्याला ते बालपणीचे दिवस जे आहेत ते आठवतात. खूप सुंदर भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले. नागनाथ पाटलोबा बडे सर लिहित आहेत चोपनवाडीकर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सरांनी लिहिले मोसमी वारे या शीर्षकाखाली की मोसमी वाऱ्या तू का कोपलाशी वेटीस शे

शेतकऱ्यांना का धरतोशी? मोसमी वाऱ्या तू का कोपलाशी? वेटीस शेतकऱ्यांना का धरतोशी? पावसाविना पेरणी करावी कशी? पावसाविना पेरणी करावी कशी? सामना करावा लागे दुष्काळाशी, सामना करावा लागे दुष्काळाशी। मोसमी वाऱ्या तू का कोपलाशी? तर पावसाला अळवणी करणारी मोसमी वारा कोपला आणि त्याने शेतकऱ्यांना वेठीला धरलेलं। दुष्काळ जेव्हा येतो तेव्हा तो फक्त येत नाही तर शेतकऱ्यांचं अवघं संसार उद्ध्वस्त करतो, वर्षभर वणवण करायला लावतो असा तो दुष्काळ असतो। आणि त्याला सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की शब्दांचे मौन सख्या मनातल्या जखमा सांगतात, शब्दांचे मौन सख्या मनातल्या जखमा सांगतात, हृदयाच्या खोल वेदना एकांतात मनसोक्त वाहतात। शब्दांचे मौन सख्या मनातल्या जखमा सांगतात, हृदयाच्या खोल वेदना एकांतात मनसोक्त वाहतात, मनसोक्त वाहतात। खूप अप्रतिम गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते की शब्द जेव्हा मौन होतात तेव्हा त्या मौनामध्ये सुद्धा मनातल्या जखमा असतात, हृदयाच्या खोल वेदना ह्या एकांतामध्ये वाहत असतात, नाही का? आणि हे मौन हा एकांत आणि त्या एकांतातल्या ज्या वेदना आहेत त्या मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या आहेत। माझ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की अंतरात कल्लोळ वाजला की डोळ्यात येते भयान वादळ। माझ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की अंतरात कल्लोळ वाजला की डोळ्यात येते भयान वादळ। इतकी पसरते शांतता भोवती, इतकी पसरते शांतता भोवती की हरवतो शब्दांचा परिमळ। अंतरात कल्लोळ माजला की डोळ्यात येते भयान वादळ, इतकी पसरते शांतता भोवती की हरवतो शब्दांचा परिमळ, की हरवतो शब्दांचा परिमळ। शब्दांना कोणताच परिमळ जो आहे तो राहत नाही, इतकी भयान अशी ती शांतता असते, इतके भयान असं ते वातावरण त्यावेळेचं असतं। खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो। आणि या चारोळीसोबत पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया। पुढच्या चारोळीमध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलंय। सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून नवीन या शीर्षकाखाली की अजरामर कायमचे शब्द नवीन असं ते सुचावं। अजरामर कायमचे शब्द नवीन असं ते सुचावं, असं काहीतरी घडावं की गेल्यावरही नाव व्हावं, असं काहीतरी घडावं की गेल्यावरही नाव व्हावं, असं काही सुचावं आणि असं काही घडावं की आपल्या नसण्यानं सुद्धा आपण आठवणीत राहू। कारण माणूस येतो आणि जातो, उरतं ते त्याचं नाव, उरतात ते त्याच्या आठवणी। याबद्दलचे अप्रतिम सुंदर भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून प्रीत शीर्षकाखाली की आकाशातील चांदण्यात प्रीत तुझी बहरून येते, आकाशातील चांदण्यात प्रीत तुझी बहरून येते, संवाद आणि सौंदर्याने मन माझे निशब्द होते, संवाद आणि सौंदर्याने मन माझे निशब्द होते, मन माझे निशब्द होते। वाह, तर आकाशातील चांदण्यात बहरलेली प्रीत, संवाद आणि सौंदर्यानं मन झालेलं निशब्द, खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले। सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून, तप्त धरणीला आस थेंबाची अंकुरता बीज येईल का पीक, तप्त धरणीला आस थेंबाची अंकुरता बीज येईल का पीक, चिंता बळीराजास अमृत वर्षाची, चिंता बळीराजास अमृत वर्षाची, सावरेल का घडी संसाराची ठीक, सावरेल का घडी संसाराची ठीक। खरच की धरणी तप्त आहे, तिला ठिंबांची आस आहे, बीज अंकुरेल पीक येईल का या चिंतेमध्ये बळीराजा आहे। एकदा का अमृत वर्षाव झाला की संसार

अशी घडी बसेल या आशेवर तो आभाळाकडे डोळा लावू नये. खरंच खूप अप्रतिम सुंदर भाव होते. पुढच्या चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ रुपाली कांबळे मॅडम लिहित आहेत खोपोली तालुका खालापूर येथून. सौ रुपाली कांबळे मॅडम यांनी खोपोली तालुका खालापूर येथून लिहिलंय मृगजळ शीर्षकाखाली की भास होत राहती तुझे नसतोस जेव्हा तू जवळ. भास होत राहती तुझे नसतोस जेव्हा तू जवळ. कसे समजवावे मनाला, कसे समजवावे मनाला माझ्या. तू आहेस की आहे एक मृगजळ, तू आहेस की आहे एक मृगजळ, आहे एक मृगजळ. तर तू सोबत नसताना तुझे भास होता. तू वास्तव आहे की तू मृगजळ आहे. खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीकडे वळूया. स्मित या शीर्षकाखाली सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी इथून लिहिलंय. सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी इथून की नजरेतला गोडवा उतरला खळीत गालावरील तुझ्या. नजरेतला गोडवा उतरला खळीत गालावरील तुझ्या. जग सारे होते सामावले, जग सारे होते सामावले माझ्या आनंदाचे त्यात. जग सारे होते सामावले माझ्या आनंदाचे त्यात. नजरेतला गोडवा उतरला खळीत गालावरच्या तुझ्या. तर ते स्मित हास्य, ती गालावरची खळी आणि त्या हासऱ्या खळीमध्ये माझ्या आनंदाचं जग होत. खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव मांडणारी ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सानिका दिनेश कदम मॅडम यांनी मेघराणी मेघराणी या नावाने परळ मुंबई येथून लिहिलंय. सौ सानिका दिनेश कदम मॅडम लिहित आहेत मेघराणी या नावाने परळ मुंबई येथून. पाऊस शीर्षकाखाली की हा पाऊस ही झाला फसवा येई नभात फक्त दाटून. हा पाऊस ही झाला फसवा येई नभात फक्त दाटून. सरींवर लिहिणाऱ्या ओळीतले शब्दही गेले सारे आटून. सरींवर लिहिणाऱ्या ओळीतले शब्दही गेले सारे आटून. शब्दही गेले सारे आटून. आणि कराय ना की पाऊस फसवा झालाय फक्त आभाळ भरून येत कोसळत काही नाही. आणि आभाळ भरून येण्याच्या आशेवर जे आहे ते आपण पावसाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतो. परंतु सरींवर लिहिण्यापूर्वी शब्द सुद्धा आटून जातात कारण पाऊस काही केला येत नाही. खूप सुंदर भाव होते या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये श्रोते हो. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा प्रेमाने.

ते समजले तरच मन होते हलके, नाहीतर आपण कोणापाशी तरी बोलतो समोरचा व्यक्ती त्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, समोरचा व्यक्ती हा त्याला इग्नोर करतो आणि आपण बोलत राहतो, आपण मनातले दुःख व्यक्त करतो, आपण काही चांगले भाव सुद्धा व्यक्त करतो, परंतु समोरच्या व्यक्तीला आपली कदर नसते. आणि जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपली कदर नसते तेव्हा आपल्या मनातले भाव तो समोरचा व्यक्ती समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी जे भाव असतात, मनातले भाव, चेहऱ्यावरचे भाव, हे समजून घेता आले पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा शब्दाबोल असतात परंतु चेहरा बोलका असतो, शब्दाबोल असतात परंतु मन बोलका असतं. समोरच्याला नेमकं दुःख काय आहे हे त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं पाहिजे. म्हणून तर मी लिहिलेलं आहे की शब्दांपेक्षा भाव असतात बोलके, पण ते समजले तरच मन होते हलके, आणि जर नाही समजले तर ते सगळं बोलणंच निरर्थ होऊन जात. नाही का माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, इथेच प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, निमनाच्या कोपऱ्यात हळवा कप्पा जपलेला, निमनाच्या कोपऱ्यात हळवा कप्पा जपलेला. प्रत्येकजण आपला स्वतःचा एक स्पेस ठेवतो, स्वतःचा एक परीघ जो आहे तो परीघ आखलेला असतो प्रत्येकाने. आणि प्रत्येक जण वरून जरी कठोर दिसत असला तरी तो हळवा असतो, आणि त्या हळव्या कप्प्यामध्ये कोणीतरी आपल्या जीवाभावाची जी व्यक्ती आहे ती असते, नितांत प्रेम करणारी व्यक्ती. आणि त्या हळव्या कप्प्याला आपण कायम जे आहे ते जिवंत ठेवलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आपली कठोरता ही समोरच्याचं मन दुखावू शकते, मन तोडू शकते. म्हणून हळवा जपलेला कप्पा हा जपून ठेवला पाहिजे. नाही का आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून. मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून, विषय राधाकृष्ण आणि शीर्षक नाते राधाकृष्णाचे. या शीर्षकाखाली मॅडम लिहिलंय की वेळूचा पावा वाजे कृष्ण अधरावरती, वेळूचा पावा वाजे कृष्ण अधरावरी, धुंद मधुर तान गुंजे राधेच्या मनांतरी. वेळूचा पावा वाजे कृष्ण अधरावरी, धुंद मधुर तान गुंजे राधेच्या मनांतरी. राधेच्या मनांतरी तर राधाकृष्णाचं हे नातं की जो वेळूचा पावा आहे तो कृष्णाच्या अधरावरती वाजतो, परंतु त्याची धुंद मधुर तान जी आहे ती राधेच्या मनामध्ये गुंजत असते. अप्रतिम सुंदर निस्सीम प्रेमाचे भाव व्यक्त करणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की आकाशी काळे ढग जमू न येता का वारा त्यांना लावी पळवुनी, आकाशी काळे ढग जमू न येता का वारा त्यांना लावी पळवुनी, पाणी नाही शेतीला अनपिण्याला, पाणी नाही शेतीला अनपिण्याला, मृग नक्षत्राला जाग नाही आली, जाग नाही अजूनी, मृग नक्षत्राला जाग नाही अजूनी. मृग कोरडा गेलेला आहे, ढग आले होते पण वाऱ्याने त्यांना पळवून लावलं, शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, आणि मृग नक्षत्र हे कोरडं गेलं, मृग नक्षत्राला जाग आली नाही. तर पावसाची अळवणी करणारी मॅडमची ही अप्रतिम चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण जिल्हा ठाणे इथून. अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे इथून लिहिलंय पाऊस शीर्षकाखाली की मानवाने घेतलाय जंगलतोडीचा ध्यास कसा होणार मग सृष्टीचा विकास, मानवाने घेतलाय जंगलतोडीचा ध्यास कसा होणार मग सृष्टीचा विकास, पावसाने मारली दडी आता मारा फक्त खड्ड्यात उडी. पाऊस शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की मानवाने घेतलाय जंगलतोडीचा ध्यास मग कसा होणार सृष्टीचा विकास, पावसाने मारली दडी आता मारा फक्त खड्ड्यात उडी. आणि खरंय की या परिस्थितीला संपूर्णपणे मानव जबाबदार आहे, कारण मानवाने जंगलतोड केली, मानवाने वृक्षतोड केली आणि वृक्षारोपण केलं नाही, त्यामुळं सृष्टीचा विकास झाला नाही आणि पाऊस लांबतोय. तर एका वास्तवावर प्रकाश टाकणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये सौमनिषा शेखर तांबणे मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलंय. सौमनिषा शेखर तांबणे मॅडम लिहित आहेत मुंबई येथून जय जिजाऊ या शीर्षकाखाली. मॅडमनी लिहिलंय की संस्कारांनी जिजाऊच्या घडविले शिव

शिवरायांना, संस्कारांनी जिजाऊंच्या घडवले शिवरायांना, बीज स्वराज्याचे पेरले शिवबांच्या मनात। संस्कारांनी जिजाऊंच्या घडवले शिवरायांना, बीज स्वराज्याचे पेरले शिवबाच्या मनात। जिजाऊ म्हणजे अभंग भक्ती स्वराज्याची, वाह, जिजाऊ म्हणजे अभंग भक्ती स्वराज्याची। जिजाऊ राहतील युगानुयुगे कायम स्मरणात, जिजाऊ राहतील युगानुयुगे कायम स्मरणात। तर मॅडमनी शिवछत्रपती ज्यांना त्यांच्या मातेने म्हणजे जिजाऊ माँसाहेबांनी घडवले, स्वराज्याचे मनामध्ये बीज पेरले, आणि जिजाऊ माता म्हणजे अभंग स्वराज्याची भक्ती आहेत, असे अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून। हर्षा भुरे मॅडम यांनी भंडारा येथून लिहिले आम्ही साहित्याची पाखरे या शीर्षकाखाली की आवड आम्हा लेखणीची लिहिल्यावरच वाटते बरे, आवड आम्हा लेखनाची लिहिल्यावरच वाटते बरे, शब्दांच्या वेलीवर झुलतो आम्ही साहित्यांची पाखरे, शब्दांच्या वेलींवर झुलतो आम्ही साहित्यांची पाखरे। वाह, तर साहित्यिकांबद्दल खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की लिहिलं नाही तर बरं वाटत नाही, आणि शब्दांच्या वेलीवर झुलणारे आम्ही साहित्याची पाखरे आहोत, खूप सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले, ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहे चंद्रपूर येथून की ग्रीष्माच्या झळा सोसत धरणी झाली तप्त, थकले नयन प्रतीक्षेत। ग्रीष्माच्या झळा सोसत धरणी झाली तप्त, थकले नयन प्रतीक्षेत, कधी होईल पावसाची बरसात, कधी होईल पावसाची बरसात। आणि खरंय की ग्रीष्माच्या झळा असह्य होत आहेत, धरणी तप्त झालेली आहे आणि नयन सुद्धा थकलेत, सगळेजण पावसाची वाट पाहत आहेत की कधी एकदाचा पाऊस येईल आणि ही तप्त धरणी जी आहे ती मृदगंधित होऊन जाईल। खूप अप्रतिम पावसाची प्रतीक्षा करणारी मॅडमची ही रचना होती। पुढच्या चारोळीमध्ये अनिता बेंडाळे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून। अनिता बेंडाळे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय की कसा दोष देऊ मी प्रारब्धाला, कसा दोष देऊ मी प्रारब्धाला, चुकलेच मानवाचे सारे कसा हा प्राणी जन्मला, चुकलेच मानवाचे सारे कसा हा प्राणी जन्मला। तर समतोल साधत नाही माणूस, माणूस हा निसर्गाप्रमाणे वागत नाही, निसर्गाला बदलतो आणि त्यामुळे प्रारब्धाला दोष देण्यात अर्थ नाही। खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये मनीष रासकर सरांनी लिहिलंय, मनीष रासकर सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून, आणि सरांनी सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय की मनात साठवलेली आठवण सांगावी आता कुणाकुणाला, मनात साठवलेली आठवण सांगावी आता कुणाकुणाला, सुगंध भरून आहे आयुष्याच्या प्रत्येक पानाला, सुगंध भरून आहे आयुष्याच्या प्रत्येक पानाला, आयुष्याच्या प्रत्येक पानाला। वाह वाह, खूपच अप्रतिम शब्दांकन होतं की मनात एक आठवण आहे जी साठवली आहे ती कुणाकुणाला सांगायची, पण आयुष्याच्या प्रत्येक पानाला जो सुगंध भरलेला आहे त्या आयुष्याच्या प्रत्येक पानाच्या सुगंधावरून त्या आठवणी किती सुंदर होत्या हे प्रत्यक्षात जाणवते। खूप अप्रतिम सुंदर सुगंधाबद्दल आणि आठवणींबद्दल, अशा आठवणी ज्या आठवणींचा सुगंध आयुष्याच्या प्रत्येक पानाला जो आहे तो येतोय, याबद्दलचे भाव सरांच्या अप्रतिम रचनेमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की हाक निसर्ग देतोय वाढलेले तापमान, हाक निसर्ग देतोय वाढलेले तापमान, कमी होणारे जंगल बदलणारे हवामान, कमी होणारे जंगल बदलणारे हवामान। आणि खरंय की तापमान वाढतंय, आपल्याला कळतंय सुद्धा की हे केवळ निसर्गामुळे होतंय, आपण निसर्गाचा ऱ्हास करतोय त्यामुळे होतंय, जंगल कमी होत आहेत, हवामान बदलतंय, त्यामुळे जागरूक होण्याची गरज आहे, त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये शक्य होईल तेवढं वृक्षारोपण करण्याची गरज आहे। मॅडमनी एका सुंदर सामाजिक प्रश्नांवर सुंदररित्या या रचनेमध्ये प्रकाश टाकलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये शेख पिरपाशा इसाक सर लिहित आहेत राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून। शेख पिरपाशा इसाक सरांनी

राहणार तिंदेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून लिहिलंय विश्वास शीर्षकाखाली की विश्वासच उडून गेलाय माझा माणसांच्या बोलण्यावरचा. विश्वासच उडून गेलाय माझा माणसांच्या बोलण्यावरचा. तोंडावर सगळे आणि मागून वेगळे. तोंडावर वेगळे आणि मागून वेगळे. तोंडावर वेगळे आणि मागून वेगळे. धंदाच त्यांचा कायमचा. धंदाच त्यांचा कायमचा. आणि असे खूप लोक आहेत समाजामध्ये की ते तोंडावर वेगळे बोलतात आणि पाठीमागे वेगळे बोलतात. अशा माणसांपासून सावध राहण्याची गरज असते. कारण हेच लोक सर्वात जास्त धोकादायक असतात. आपण विश्वासाने एखादी गोष्ट जी आहे ती त्यांच्यापाशी बोलतो, आपण आपलं मन मोकळं करतो, ते आपलं कौतुक करतात, आपल्याला सल्ले देतात. आणि सल्ले देत असताना त्या ते सल्ले सुद्धा चुकीचे असू शकतात. कारण पाठीमागे ते आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतात. आणि जसं की सरांनी विश्वासाबद्दल लिहिलंय की माणसांच्या बोलण्यावरचा विश्वास उडून गेला. कारण ते तोंडावर वेगळे बोलतात आणि मागून वेगळे बोलतात. खूप सुंदर अशी ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये प्रमोद शंकरराव हमंद सरांनी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथून लिहिलंय. प्रमोद शंकरराव हमंद सर लिहितायत पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथून की एक एक क्षण संपुनी चालला आपण बसलो सुखासाठी नडून. एक एक क्षण संपुनी चालला आपण बसलो सुखासाठी नडून. उरले किती आयुष्य असेल, उरले किती आयुष्य असेल, नाही जगता येणार पुन्हा मागे वळून, नाही जगता येणार पुन्हा मागे वळून. वा, तर क्षणांचं महत्व सांगणारी सरांची अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना होती की एक एक क्षण संपून जातोय आणि आज सुख येईल, उद्या सुख येईल म्हणून आपण नडून बसलोय. आयुष्य किती आहे माहित नाही. मागे वळून पाहिलं तर गेलेले क्षण येणार नाहीत. म्हणून सुखांचा शोध घेण्याच्या ऐवजी क्षणांमध्ये जर सुख शोधलं तर निश्चितपणे आयुष्य सुंदर होईल. आणि आयुष्याबद्दल, क्षणांबद्दल आणि सुखाबद्दल अप्रतिम भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते.

0: Unadia Vaz 107.8 FM, World Renewal Spiritual Trust ka samudayik radio. Khush raho, khushiyan baato.
1: Welcome back, Shrotiho. मी माझ्या एका तारोळीमध्ये लिहिलंय की संवादाचे अर्थ हरवले हल्ली तुला फक्त बघणं होतं. संवादाचे अर्थ हरवले हल्ली तुला फक्त बघणं होतं. शब्द अबोल असतात मी आठवणीतच जगणं होतं. शब्द अबोल असतात मी आठवणीतच जगणं होतं. असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये होत असेल, तुमच्याही बाबतीमध्ये झालं असेल, नाही का? कारण दोन व्यक्ती एकमेकांसोबत संवाद करत असतात, परंतु ते संवाद निरर्थ असतात. त्या संवादाचा त्या दोन व्यक्तींशी कोणताच संबंध नसतो. एक व्यक्ती बोलत असते, दुसरा व्यक्ती ऐकत असतो, आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला त्या पहिल्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो. त्यामुळं संवादाचे अर्थ हरवले हल्ली तुला फक्त बघणं होतं. फक्त चेहऱ्याकडे बघणं होतं. शब्द अबोल असतात, काही बोलताही येत नाही. पुन्हा वादाचं कारण होऊ शकतं म्हणून की शब्द अबोल असतात मी आठवणीतच जगणं होतं. की पूर्वी आपण कसे छान बोलायचो, पूर्वी आपण कसे छान राहायचो, पूर्वी आपण कसं छान वागायचो, या सर्व गोष्टी ज्या आहेत या आठवणी आणि त्या आठवणीसोबतच जगणं. तर ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की एकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत असून ही नीरव शांतता. एकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत असून ही नीरव शांतता. एकांत आणि एकांत यात एवढाच फरक. एकांत आणि एकांत यात एवढाच फरक. एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता. एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता. कारण एकांत, एकांत, गर्दी, गोंगाट, आक्रोश या मनाचे सर्व भाव असतात. कारण मनाचे जे भाव आहेत ना, ते मनाचे भाव कोणाला सांगता येत नाही, कोणी जाणत नाही. म्हणून मी माझ्या एका कवितेमध्ये सुद्धा लिहिलंय की दिसतो कायम जरासा व्यस्त अंतरात कोलाहल मन अस्वस्थ. दिसतो कायम जरासा व्यस्त अंतरात कोलाहल.

चाहल मन अस्वस्थ संपेना प्रवास न आरंभ ना अस्त, संपेना प्रवास न आरंभ ना अस्त, वेगळी मुखवट्याने मन असता व्यस्त, जो तो मांडत गेला अपेक्षांची फेरीस्त, जो तो मांडत गेला अपेक्षांची फेरीस्त, जगून गेला सोबतीने मनमौजीत मस्त, जो तो मांडत गेला अपेक्षांची फेरीस्त, जगून गेला सोबतीने मनमौजीत मस्त, केवडा झालो होतो मी स्वस्त, केवडा झालो होतो मी स्वस्त, वाटलो प्रत्येकाला फक्त नेमस्त, वाटलो प्रत्येकाला फक्त नेमस्त, नाही का? आपण स्वतःला चीप करतो, आपण स्वतःला स्वस्थ करतो, आपण कायम अवेलेबल राहतो, ज्यामुळे आपली कदर समोरच्याला कळत नाही. निश्चितपणे प्रेमात हे जपलं पाहिजे, निश्चितपणे प्रेमामध्ये तडजोड केली पाहिजे, निश्चितपणे प्रेमामध्ये समोरच्याला समजून घेतलं पाहिजे, परंतु इतकंही झुकलं नाही पाहिजे की समोरच्याने आपल्याला ग्रहित धरावं, नाही का? आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीकडे वळूया. दत्ता मोरसकर सरांनी पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. दत्ता मोरसकर सर लिहित आहेत पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून काळीज या शीर्षकाखाली, की किती जाळावे काळ झाला तुझ्या काळजीने मी, या वाद आहे. किती जाळावे काळ झाला तुझ्या काळजीने मी, तुला त्याचे काहीच नाही, तुला त्याचे काहीच नाही, जे सोसले आजपर्यंत मी, जे सोसले आजपर्यंत मी. किती जाळावे काळ झाला तुझ्या काळजीने, तुला त्याचे काहीच नाही, जे सोसले आजपर्यंत मी. खरंय की अजून किती काळ झाला जाळायचं, तेही तुझ्या काळजीने. आणि त्या काळजाबद्दल, त्या काळजीबद्दल जेव्हा तुलाच काही देणं घेणं नसेल, जे सोसलंय त्याच तुला काही देणं घेणं नसेल, तर किती जाळावे काळ झाला तुझ्या काळजीने. खूप अप्रतिम सुंदर ही चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये माधुरी सिंदगीकर मॅडम, कोटबागीकर मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय. माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय की स्वयंपाकवाली, कपडेवाली, भांडेवाली, झाडू पोछावालीची पगार. स्वयंपाकवाली, कपडेवाली, भांडीवाली, झाडू पोछावालीची पगार, मुलांना पिकअप आणि ड्रॉप, शिकवणीची फी ती धर्मा चालवते. मुलांना पिकअप आणि ड्रॉप, शिकवणीची फी ती धर्मा वाचवते, आणि वर्षाला नकळत ती हजारोंची बचत करते. स्वयंपाकवाली, कपडेवाली, भांडेवाली, झाडू पोछावालीची पगार, मुलांना पिकअप आणि ड्रॉप, शिकवणीची फी ती धर्मा वाचवते, आणि वर्षाला नकळत ती हजारोंची बचत करते. तरीही वर्षाखेरीस तिचा बँक बॅलन्स मात्र शून्यच असतो, तरीही वर्षाखेरीस तिचा बँक बॅलन्स मात्र शून्यच असतो, शून्यच असतो. आणि खरंय की प्रत्येक गृहिणीच्या मनातले भाव, प्रत्येक महिलेच्या मनातले भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले. आणि खरंच की हे जे मोल आहे त्यांच्या कामाचं ते जाणलं पाहिजे, जे अनमोल असतं, म्हणजे त्या अशा गोष्टी असतात की त्या आतून केलेल्या असतात, प्रेमाने केलेल्या असतात, मायेने केलेल्या असतात. ते घर आपलं आहे म्हणून आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आणि कुटुंबाच्या प्रत्येकाच्या आनंदासाठी ती झटलेली असते, आणि तिचा बँक बॅलन्स जो आहे तो शून्य असतो. पैसा ही गौण बाब आहे, परंतु तिच्या आनंदाचा बँक बॅलन्स तरी भरलेला आहे का? परंतु तिच्या आनंदाचा बँक बॅलन्स फुल करतो का आपण? तिच्या कामाची कदर करतो का? तिच्या कौतुकाची कदर करतो का? आणि ही एक चिखंत आहे मनातली, ती या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होती. पुढे प्रशांत यशवंत गमरे सर लिहित आहेत तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून. प्रशांत यशवंत गमरे सरांनी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय. सर लिहित आहेत, मनाने रिक्त व्हावे मुक्ततेचे गीत गावे, मनाने रिक्त व्हावे मुक्ततेचे गीत गावे, झंकारलेल्या क्षणाला आपलेसे करावे. वाह, मनाने रिक्त व्हावे मुक्ततेचे गीत गावे, झंकारलेल्या क्षणाला आपलेसे करावे, सुखात स्थिर राहावे दुःखही हसत घ्यावे. क्या बात आहे, सुखात स्थिर

हवे दुःखही हसत गिळावे आनंदाने वास्तवाला कवेता आपल्या घ्यावे आनंदाने वास्तवाला कवेता आपल्या घ्यावे कवेता आपल्या घ्यावे वास्तवाला कवेत घेतलं पाहिजे मनानं रिक्त व्हावं आणि मुक्ततेचं गीत गावं झंकारलेला प्रत्येक क्षण आपलासा करावा कारण तोच आपल्याला आनंद देत नाही का आणि प्रत्येक क्षणाला झंकारच सुद्धा ठेवलं पाहिजे आणि जोपर्यंत क्षण झंकारतायत तोपर्यंत दुःख आपल्या जवळ येणार नाही जोपर्यंत क्षण झंकारतायत तोपर्यंत संकट आपल्याला मोठं वाटणार नाही जोपर्यंत क्षण झंकारतायत तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचं आपलं धैर्य कायम राहणार आहे जसं की सरांनी लिहिलंय की सुखात स्थिर राहा आणि दुःख हसत घ्या आनंदाने वास्तवाला कवेत घ्या वास्तव आहे जे बदलू शकत नाही त्याला कवेतच घेतलं पाहिजे आपण वास्तवापासून दूर जाऊ शकत नाही आपण वास्तवापासून पळून जाऊ शकत नाही एक तर वास्तव स्वीकारावं लागतं किंवा एक तर वास्तव बदलण्यासाठी त्याला लढावं लागतं त्यामुळं त्या वास्तवातल्या गोष्टींची तीव्रता जी आहे ती कमी होते नाही का खूप सुंदर भाव होते सरांच्या चारोळीमध्ये आई या शीर्षकाखाली श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आई शीर्षकाखाली कल्याण करीते कुटुंबाचे संसार जरी असे फाटका कल्याण करीते कुटुंबाचे संसार जरी असे फाटका आई मनास माझ्या वाटते आई मनास माझ्या वाटते स्वकर्तृत्वाने करी नेटका स्वकर्तृत्वाने करी नेटका करी नेटका वाह तर आईचे आईबद्दल खूप सारं लिहिलं गेलं त्यातली ही सुंदर अशी रचना की ती कुटुंबाचं कल्याण करते फाटका संसार असो तरी सुद्धा आई जी आहे ती स्वकर्तृत्वानंच संसार नेटका करत असते आईबद्दल ऋण व्यक्त करणारी आईबद्दल अप्रतिम भाव मानणारी सरांची रचना होती पुढच्या चारोळीमध्ये मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले मिनल कांबळे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून किती पोळले आतून मन हे तरीही त्याला जपणे कितीही पोळले आतून मन हे तरीही त्याला जपणे जीवन म्हणजे सुखदुःखांच्या हिंदोळ्यावर झुलणे जीवन म्हणजे सुखदुःखांच्या हिंदोळ्यावर झुलणे अंधाराशी करून निसलगी अश्रूंमधले भिजणे वा अंधाराशी करून निसलगी अश्रूंमधले भिजणे भाळा आवरल्या ओळींना मग पुन्हा नव्याने लिहिणे भाळा आवरल्या ओळींना मग पुन्हा नव्याने लिहिणे पुन्हा नव्याने लिहिणे पुन्हा नव्याने लिहिणे वा वा वा आणि खरं मन आहे कितीही पोळलं आतून तरी त्याला जपावं लागेल आणि जीवन ज्यामध्ये सुख येतं दुःख येतात त्याच्या हिंदोळ्यावर झुलावं लागतं अंधाराशी कधी कधी सलगी करावी लागते आणि अश्रूंमध्ये भिजावं सुद्धा लागतं मन जे पोळलेलं असतं ते हलकं होतं जेव्हा भाळावरच्या ओळींना पुन्हा नव्याने लिहिलं जातं अंतर्मनातले अतिशय गहिरे असे भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते पुढच्या चारोळीमध्ये सौ अनिता खारगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून सौ अनिता खारगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की पावसानेही जणू साथ दिली त्या क्षणाला पावसानेही जणू साथ दिली त्या क्षणाला थेंबांनीही रंग भरले त्या अनोख्या भेटीला थेंबांनीही रंग भरले त्या अनोख्या भेटीला जाणवलं तेव्हाच काळजाला ही फक्त भेट नाही जाणवलं तेव्हा काळजाला ही फक्त भेट नाही काहीतरी कायमच कोरलं अंतर्मनाच्या पानाला काहीतरी कायमच कोरलं अंतर्मनाच्या पानाला अंतर्मनाच्या पानाला कारण पावसानेही जणू साथ दिली त्या क्षणाला आणि थेंबांनीही रंग भरले त्या अनोख्या भेटीला खूप अप्रतिम सुंदर अशी भेट मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या चारोळीमध्ये सूरज संदीप अनुभवने सरलित आहेत देवगड सिंधुदुर्ग मोंड येथून सूरज संदीप अनुभवने सरांनी देवगड सिंधुदुर्ग मोंड येथून लिहिलंय भावना गुंफून लिहिल्या तुझ्यासाठी भावना गुंफून लिहिल्या तुझ्या

तळकट तालुका दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून लिहिले. मूल्य संस्कार संस्कृती ठेव नव्या पिढीस देऊ. मूल्य संस्कार संस्कृती ठेव नव्या पिढीस देऊ. मानवता दीप लावू सुख पदरात घेऊ. मानवता दीप लावू सुख पदरात घेऊ. वा, तर पुढच्या पिढीला संस्कार आणि संस्कृतीची ठेव जी आहे ती आपण देऊया. मानवतेचा दीप लावूया आणि सुख पदरात घेऊया. हेच सुख आहे की मूल्यांचा संस्कार आणि संस्कृतीची ठेव ही पुढच्या पिढीला देणं. खूप अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या रचनेमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सौम्यता अस्मिता मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिले. सौम्यता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून. लोक किती सहज म्हणतात झालं गेलं विसरून जायचं. लोक किती सहज म्हणतात झालं गेलं विसरून जायचं. इतकं सोपं नसतं ते. इतकं सोपण असतं ते. कुणाकुणाला पटवून द्यायचं. कुणाकुणाला पटवून द्यायचं. आणि खरंय की जेव्हा दोष येतो, जेव्हा दुःख दिलं जातं, जेव्हा ब्लेम केले जातात, आरोप केले जातात, जेव्हा सत्यापेक्षा वेगळं काहीतरी बोललं जातं आणि नंतर पश्चाताप केला जातो, नंतर सॉरी म्हटलं जातं आणि असं म्हटलं जातं की झालं गेलं विसरून जा. पण कुणाकुणाला पटवून द्यायचं की सत्य ते नव्हतं हे आहे. आणि कोणकोण ते मान्य करणार. स्वतःशी प्रामाणिक राहणं हाच यावरचा एक उपाय असतं नाही का. कारण जेव्हा आपण खरे असू, जेव्हा आपण बरोबर असू आणि आपली बाजू खरी असेल त्यावेळी इतर कोण काय म्हणतात त्याच जास्त मनाला लावणं हे गैर असतं. कारण प्रत्येकाचे प्रत्येक परिस्थितीबाबतचे स्वतःचे असे वेगळे निकष असतात. प्रत्येकाचे प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक परिस्थितीकडे आणि प्रत्येक नात्यामध्ये सुद्धा एकमेकांकडे पाहण्याचे स्वतः स्वतःचे वेगळे निकष असतात. त्यांनी तो परिघ स्वतःभोवती असलेला. एखाद्याने एखाद्या व्यक्तीला वाईटच आहे असं ठरवलं तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आपण बदलू शकत नाही. आणि जर आपण बरोबर असलो आणि जर का आपली चूक नसेल तर आपण माइंड करण्याचं कारण नाही असं मला वाटतं. कारण आपण समोरच्याला बदलू शकत नाही, समोरच्याचे विचार बदलू शकत नाही. समोरच्या व्यक्तीला त्याचा पश्चातापही भले होईल, त्याला वेळ लागेल आणि आपण तो वेळ तो काळ हा संयमच पाळला पाहिजे असं मला वाटतं. कारण निरर्थपणे आपण आपलं मत समोरच्याला मांडत बसलो आणि समोरच्याची ऐकण्याचीच मानसिकता नसेल किंवा समोरच्याची समजूनच घेण्याची मानसिकता नसेल किंवा समोरच्याने आधीच दोषी ठरवलेला असेल बाजू ऐकून घेण्याच्या आधीच, तर आपण त्याला काहीच करू शकत नाही का. जसं की मॅडमनी त्यांच्या या चारोळीमध्ये म्हटलंय की लोक किती सहज म्हणतात झालं गेलं विसरून जा. पण जे झालंय ज्याचं जे दुःख आहे ते विसरायला खूप वेळ लागतो आणि ते इतरांना प्रत्येकाला पटवून देणं सुद्धा शक्य नसतं. आणि आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांचा आस्वाद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या एफ एम वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरजे कैलास सोबत.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 एफएम वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।
1: वेलकम बॅक श्रुती हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएम। आरजे कैलास सोबत हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये तुम्ही आहात। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रुती हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की उसळणारा बेधुंद सागर मला नेहमी आवडतो। उसळणारा बेधुंद सागर मला नेहमी आवडतो कारण तो मला दरवेळी नव्याने वेगळा घडवतो। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की पडझड होते कधीतरी जेव्हा मनाची, तेव्हा वाटत नाही फिकीर कोणाची। पडझड होते कधीतरी जेव्हा मनाची, तेव्हा वाटत नाही फिकीर कोणाची। कितीदा घ्यावे उधार ऋण सुखाचे, कितीदा घ्यावे उधार ऋण सुखाचे। दुःखाला किनाराच नाही, किनारच नाही हसऱ्या क्षणांची। कितीदा घ्यावे उधार ऋण सुखाचे, दुःखाला किनारच नाही हसऱ्या क्षणांची, हसऱ्या क्षणांची। तर या माझ्या चारोळ्या होत्या आणि पुढच्या चारोळीकडे आपण वळूया। अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिले। अंजली सामंत मॅडम लिहित आहे तालुका डहाणू जिल्हा पालघर येथून। पाऊस शीर्षकाखाली की तुझ्यासाठी आसवांच्या पायघड्या, कंठ सुकला तलाव वाटले। तुझ्यासाठी आसवांच्या पायघड्या।

कंठ चुकला तलाव आटले मानव प्राणी तिष्ठती तुझसाठी, मानव प्राणी तिष्ठती तुझसाठी, ए झटकरी पाऊस सरी मनस्वप्नी दाटले, ए झटकरी पाऊस सरी मनस्वप्नी दाटले, मनस्वप्नी दाटले। आणि पावसाला आळवणी करणारी मॅडमची ही रचना होती की तुझ्यासाठी आसवांच्या पायखड्या घातलेल्या आहेत, कंठ चुकलाय तलाव वाटले, मानव प्राणी तुझ्यासाठी तिष्ठत आहेत, तू लवकर ये। खूप अप्रतिम सुंदर अशी पावसाला आळवणी करणारी ही चारोळी होती पाऊसराज या शीर्षकाखालील। पुढच्या चारोळीमध्ये श्री माधव कुसुम सुक्रिया गुरवसरांनी देधक्का मारा या नावाने कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिलंय। श्री माधव सुक्रिया गुरवसर लिहितायत देधक्का मारा या नावाने कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून। पाऊसराज या शीर्षकाखाली सारी करे भ्रष्ट राजव्यवस्थेचा पूर्णवे महापूर आला आहे, सारीकडे भ्रष्ट राजव्यवस्थेचा पूर्णवे महापूर आला आहे, म्हणून लांबलेला पाऊस येण्यास लाच कधी मिळेल याची वाट पाहत आहे, म्हणून लांबलेला पाऊस येण्यास लाच कधी मिळेल याची वाट पाहत आहे। पाऊस सुद्धा माणसांसारखा वागत आहे, तोही लाचीची अपेक्षा करत आहे, असे सुंदर भाव सरांच्या या अप्रतिम रचनेमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिले। सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहितायत डोंबिवली पूर्व इथून। मॅडमनी लिहिलंय की आतुरता तुझ्या आगमनाची स्वप्न साक्षात उतरायची, आतुरता तुझ्या आगमनाची स्वप्न साक्षात उतरायची, ओढ तुझ्या स्पर्शाची प्राप्ती माझ्या ध्येयाची, ओढ तुझ्या स्पर्शाची प्राप्ती माझ्या ध्येयाची। वा, तर तुझ्या आगमनाची ओढ ज्याने स्वप्न सत्यात उतरणार आहे, सुंदर असं शब्दांकन होतं। पुढच्या चारोळीमध्ये मेहमुदा शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे इथून लिहिलंय। मेहमुदा शेख मॅडम लिहितायत गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे इथून। राब राबते दिसरात तू घेते काग कधी विसावा, राब राब राबते दिसरात तू घेते काग कधी विसावा, माय तुझ्या घामालाही सुगंध अत्तराचा यावा, माय तुझ्या घामालाही सुगंध अत्तराचा यावा। तर मायचे मायचा जो घाम आहे जे कष्ट ती करते, तर तिच्या कष्टाला तिच्या घामाला अत्तराचा सुगंध यावा। खूप अप्रतिम सुंदर भाव मायच्या कष्टाबद्दल मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। पुढच्या चारोळीमध्ये सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम लिहितायत कोल्हापूर इथून। सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर इथून लिहिलंय सुख आले घरा या शीर्षकाखाली की झाले घराघरात बाप्पाचे आगमन विघ्नहर्त्याची भक्तगण पाहत होते वाट, झाले घराघरात बाप्पाचे आगमन विघ्नहर्त्याची भक्तगण पाहत होते वाट, सुख आले घराघरात विराजमान झाले, सुख आले घराघरात विराजमान झाले, मखरात त्यात होता चांदीचा पाट, मखरात त्यात होता चांदीचा पाट। तर गणरायाच्या आगमनाने सुख हे घरामध्ये आले, खूप अप्रतिम सुंदर भक्तिमय अशी ही रचना होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिलंय। सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिलंय किती सारे दोष लावतात मोबाईलच्या माथी, किती सारे दोष लावतात मोबाईलच्या माथी, पण कधी कधी तोच असतो एकांताचा साथी, पण कधी कधी तोच असतो एकांताचा साथी। आणि खराय की नाण्याची दुसरी बाजू आहे की मोबाईलला दोष आपण सारेजण देतो, परंतु एकांतामध्ये आपला वेळ जातो, आपलं मन शांत होतं। खूप सुंदर असे भाव मोबाईल प्रति मॅडमनी व्यक्त केलेले होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये उल्हास सुधीर देशपांडे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले। उल्हास सुधीर देशपांडे सर लिहितायत छत्रपती संभाजीनगर येथून गुन्हेगारी या शीर्षकाखाली की खूप वाढले गुन्हे वाढलेत गुन्हेगार सज्जन माणसाने मानली आहे हार, खूप वाढले गुन्हे वाढलेत गुन्हेगार सज्जन माणसाने मानली आहे हार, गुन्हा करताना वाटत नाही लाज निर्गुणपणे मारायला कुठून येतो माज, गुन्हा करताना वाटत नाही लाज निर्गुणपणे मारायला कुठून येतो माज, कुठून येतो माज। तर समाजातल्या गुन्हेगारीबद्दल सरांनी एक वास्तव जे आहे ते सुंदररित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये पांडुरंग खंडू म्हस्के सर लिहितायत डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे इथून। पांडुरंग खंडू म्हस्के सरांनी डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे इथून

ले तुझ्या आठवणची पाने आता चाळत नाही, तुझ्या आठवणची पाने आता चाळत नाही, तो सुकलेला मोगराही आता मला भाळत नाही, तो सुकलेला मोगराही आता मला भाळत नाही। वाह, तर तुझ्या आठवणची पानच चाळणं सोडून दिलंय, त्यामुळे सुकलेला मोगरा भाळत नाही। खूप सुंदर असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये सौरोहिणी अशोक गंधेवार मॅडम यांनी मलकापूर अकोला इथून लिहिले। सौरोहिणी अशोक गंधेवार मॅडम लिहित आहेत मलकापूर अकोला इथून, बरसवरे वरुण राजा तुझे शीत थेंब मोलाचे, बरसवरे वरुण राजा तुझे शीत थेंब मोलाचे, भेगाळलेल्या या मातीस दे जीवदान सौख्याचे, भेगाळलेल्या या मातीस दे जीवदान सौख्याचे, दे जीवदान सौख्याचे। तर पावसाला आळवणी करणारी अप्रतिम शब्दांकन असलेली ही चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिले। सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत तालुका व जिल्हा पालघर येथून, दरवळ शीर्षकाखाली क्षण सुखाचे वेचता आयुष्यभर दरवळ, क्षण सुखाचे वेचता आयुष्यभर दरवळ, तप्त संसाराच्या रणी भासे सुखाची हिरवळ, तप्त संसाराच्या रणी भासे सुखाची हिरवळ, सुखाची हिरवळ। तर सुखाचे क्षण वेचता आले पाहिजे म्हणजे आयुष्यभर दरवळ राहते, आणि जे संसाराचं तप्त असं रण असतं त्या तप्त रणामध्ये सुद्धा सुखाची हिरवळ भासते, म्हणून सुखाचे क्षण वेचले पाहिजे हा सुंदर संदेश या चारोळीमध्ये आहे। पुढच्या चारोळीमध्ये जया जगन्नाथ कुलथे मॅडम यांनी पाडळी आळे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून मॅडमनी लिहिलंय। जया जगन्नाथ कुलथे मॅडम लिहित आहेत पाडळी आळे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून, वृक्ष देई प्राणवायू धरतीला हिरवाई, तयाच्या दातृत्वामुळे लाभे सर्वांना नवलाई, वृक्ष देई प्राणवायू धरतीला हिरवाई, तयाच्या दातृत्वामुळे लाभे सर्वांना नवलाई, वृक्षाचे ऋण अनमोल नाही त्याची भरपाई, वृक्षाचे ऋण अनमोल नाही त्याची भरपाई, या वृक्षांची मजला संगत कशी होई जया उतराई, कशी होई जया उतराई। तर वृक्ष आणि त्यांचं महत्व, जे प्राणवायू देतात, जे धरतीला हिरवाई देतात, त्यांच्या दातृत्वामुळेच सर्वांना नवलाई लाभते। अप्रतिम शब्दांकन होतं या चारोळीमध्ये आणि पुढच्या चारोळीमध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिले। भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून, की जिद्दीने पूर्ण होतात हेतू मनाचे, माणूस बांधतो तोरण यशाचे। वा, जिद्दीने पूर्ण होतात हेतू मनाचे, माणूस बांधतो तोरण यशाचे, जिद्द मनाची मेहनतीला देते बळ, जिद्द मनाची मेहनतीला देते बळ, कार्य होतेच यशस्वी मिळते फळ, कार्य होतेच यशस्वी मिळते फळ। तर जिद्द जी आहे ती असली पाहिजे, मनाच्या जिद्दीने प्रत्येक कार्य जे आहे ते सफल होते असा सुंदर संदेश मॅडमच्या रचनेमध्ये होता। पुढच्या चारोळीमध्ये नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय। नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून आई शीर्षकाखाली, की दाविलास मला तू सुंदर संसार आई तुझीच मूर्ती माझ्या मनी, दाविलास मला तू सुंदर संसार आई तुझीच मूर्ती माझ्या मनी, 33 कोटी देवांच्याही आधी नतमस्तक मी सदा तुझ्या चरणी, नतमस्तक मी सदा तुझ्या चरणी। आणि खरंय की आई जिच्यामुळे आपण जग बघतो, आई जी आपली मार्गदर्शिका असते, आपल्याला मोठं करते, स्वतः दुःखी राहून स्वतः कष्टी राहून आपल्या सुखासाठी प्रयत्न करते, त्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी सुंदर अशी ही चारोळी होती। आणि श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये दरवळ या शीर्षकाखाली सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय। सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय दरवळ शीर्षकाखाली, की मोगऱ्याचा सुगंधी दरवळ पहाटे प्राजक्ता समटी पावा, मोगऱ्याचा सुगंधी दरवळ पहाटे प्राजक्ता समटी पावा, कर्तृत्वाचा सुगंध या सम आसमंती दूर पसरावा, कर्तृत्वाचा सुगंध या सम आसमंती दूर पसरावा। वाह वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असा दरवळ जो आहे तो हो मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता श्रोते हो। आणि जसं की मॅडमनी लिहिलंय की मोगऱ्याचा सुगंधी दरवळ जो आहे तो पहाटे प्राचक्ता संपी पावा, आणि कर्तृत्वाचा सुगंध

याच्यासारखा या समज अस्मंतामध्ये दूर पसरावा तर कर्तृत्वाचा सुगंध पसरला पाहिजे. आपण खूप वेळा पाहतो की जेव्हा आपण कष्ट करतो, जेव्हा आपण जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, तेव्हा कोणतंच ध्येय हे आपल्याला दूर वाटत नाही, कोणतंच ध्येय जे आहे ते अवघड वाटत नाही. खूप वेळा आपण स्वतः मनाने हरतो, खूप वेळा परिस्थिती आपल्याला हरवते. अशा परिस्थितीमध्ये आपण जिद्दीने कायम राहिलं पाहिजे, आपण ठाम राहिलं पाहिजे, आपली निर्णय क्षमता, आपली निर्णय शक्ती याचा अचूक उपयोग केला पाहिजे. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवली पाहिजे. बऱ्याच जणांचे बरेचसे निर्णय याच एका गोष्टीमुळे राहतात की ते निर्णय मी घेऊ का, ते निर्णय मी घेतले तर पुढे काय होईल, ते जर निर्णय चुकले तर त्याचे परिणाम काय होतील. आणि या सर्व नकारात्मक विचारांनी, या सर्व नकारात्मक गोष्टींमुळे निर्णय घ्यायचंच राहून जातं. आणि निर्णय न घेतल्यामुळे जे झालेलं नुकसान आहे ते अगदी अपरिमित असतं, ते भरूनच निघू शकत नाही. पुन्हा वाटतं की आपण त्यावेळी तो निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं, त्यावेळी ही गोष्ट केली असती तर बरं झालं असतं. त्यामुळं निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, परिस्थितीला बदलण्याची धमक आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की कधीच कुठलीच परिस्थिती आपल्याला अनुकूल असणार नाही, आपल्याला प्रत्येक वेळी विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे आणि आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागणार आहे. आपण जेव्हा मनाचं असं हे करतो, मनाचा निश्चय जेव्हा अशा प्रकारचा करतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की जी गोष्ट आहे म्हणजे आपण ठरवलेली गोष्ट आहे ती निश्चितपणे आपण करू शकू. कारण खूप वेळा असं होतं की आपल्याला करायचं असतं, आपण करू शकत असतो, परंतु केवळ आपण निर्णय न घेतल्यामुळं आपण करू शकत नाही. म्हणून स्वतःला सक्षम समजा, स्वतःला कॅपेबल समजा, स्वतःला जे आहे ते तयार करा त्या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी, ते ध्येय गाठण्यासाठी. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? बघता बघता तुमच्याशी गप्पा मारता मारता शोची वेळ कधी संपली हे कळलंच नाही. खूप सुंदर असा आजचा सुद्धा शोचा प्रवास होता, खूप अप्रतिम सुंदर अशा तुमच्या सर्वांच्या चारव्या होत्या, आपल्या श्रोत्यांना सुद्धा आवडल्या असतील. अगदी मंत्रमुग्ध करणारे भाव या सर्व चारोळ्यांमध्ये होते. परंतु आजच्या शोची वेळ संपल्यामुळं आजच्या शोप्रती मला तुमची रजा घ्यावी लागते. मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोप्रती रजा द्या. हो, पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन विषयासोबत आणि नवीन मान्यवरांसोबत तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर तुमच्या आवडीच्या शो मध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: मेरे जैसा यार कहां, ऐसा यार ना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आज आपण तोच विषय कंटिन्यू करणार आहोत, आनंद, असीम आनंद। आपण मागच्या एपिसोडमध्ये आनंद बद्दल बरीच चर्चा केली आणि एका गोष्टीवर येऊन थांबलो की आनंद चे निर्माते आपण स्वतः आहोत। आपण बरेचदा त्या आनंदाला पोस्टपोन करत असतो, वस्तूंवर, कोणत्या व्यक्तींवर, एखाद्या चांगल्या इव्हेंटवर। ही गोष्ट झाली तर मी आनंदी होणार, अशा प्रकारे आनंदाला आपण परावलंबित करतो। आपण त्याच्यावरच कंटिन्यू करणार आहोत हा एपिसोड। आपल्या विचारांचे आपणच निर्मिती करत असतो, याबाबत आपण अनभिज्ञ असतो। बाह्य कारणामुळे आपल्यापर्यंत विचार येतात असं आपण मानतो। समजा आपण एक विधान केलं जे मला काहीस उद्धटपणाचं वाटलं आणि त्यामुळे मी दुखावलो, पण दुखावले गेल्याची भावना मीच निर्माण करत आहे हा विचारही माझ्या मनाला शिवत नाही। अगदी सोयीस्कर प्रमाणे मी म्हणतो की तुम्ही मला दुखावलत, कारण हे सगळं बाहेरून माझ्याकडे येत आहे असं आपल्याला वाटतं। नंतर आपण म्हणतो मला बरं वाटावं म्हणून तुम्ही माझ्याशी चांगलं बोलणं गरजेचं आहे, तुम्ही माझी माफी मागावी हे उत्तम, कारण तुम्ही तसं केलं तर मला अधिक बरं वाटेल। यालाच म्हणतात परावलंबन। म्हणजेच मित्रांनो, जे काही घडतंय त्याला इतर लोक जबाबदार आहेत असं आपण मानायला सुरुवात करतो। पण मित्रांनो, असं मानणं म्हणजे स्वतःची जबाबदारी झटपणं आहे। आपण स्वतःची जबाबदारी नाकारत आहोत आणि आत्मनियंत्रणाची शक्ती विसरत आहोत। जर आपण नेहमी बाह्य गोष्टीवर अवलंबून राहत असू तर किती आगतिक आहोत आपण। पण आपण याच मार्गाचा आजवर जगत आलोय, नाही का? ज्या क्षणी आपल्याला कळेल की हा सारा भ्रम आहे, इतर कोणीही आपल्यावर नियंत्रण ठेवत नाही, आपण कोणावरही अवलंबून नाही, त्या क्षणी काय निर्माण करायचं हा पर्याय आपण निवडू शकू, यालाच म्हणतात स्वातंत्र्य। अध्यात्म आपल्याला सर्वप्रथम देतं ते स्वातंत्र्य, ते आपल्याला मुक्त करतं। आपण अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, काही इच्छा पूर्ण झाला तरच मी आनंदी होईल असा आपला भ्रम असतो। अध्यात्म आपल्याला या सर्व इच्छांमधून आणि त्यामुळे येणाऱ्या आसक्तीमधून मुक्त करतं। मग मित्रांनो, आपल्याला जे हवंय ते न मिळताही आपण आनंदी कसे राहू शकणार? हे समजायला फारच कठीण आहे, नाही का? आपण वस्तूंबद्दल बोलतो पण आपल्या ध्येयाबद्दल काय? मला हे साध्य करायचे आहे पण अजून मी तिथवर पोहोचलेलो नाही, मग मी आनंदी कसा होऊ शकतो? लहानपणापासून आपण याच विश्वासाने वाढलो की जी माणसं ध्येय गाठतात तीच आनंदी होतात। आपण लहान होतो तेव्हा हेच शिकवलं जायचं आपल्याला। पण मित्रांनो, प्रश्न येत असेल, हे स्वाभाविक पण वाटतं। सपोज सलग 3 वेळा प्रयत्न करूनही नोकरी मिळवण्यात अपयश आलं तर मी निराशच होणार ना, अगदी स्वाभाविक आहे। या ठिकाणी मित्रांनो, नोकरी मिळण्यावर माझा आनंद अवलंबून आहे हे, त्यामुळे नोकरी न मिळाल्यानं आलेली निराशा ही सहज आणि सर्वसामान्य वाटायला लागते। ताण येणं, चिंता वाटणं या बाबी अगदी नैसर्गिक आहेत। भीती वाटणं, उदास वाटणं हेही सर्वसामान्य आहे, पण तितक्या सहजतेनं आपण आनंदी होत नाही। समस्या येतील, आव्हानं असतीलच, पण त्यामुळे निराश व्हायचं की त्यांना समोर जायचं हे निवडणं आपल्या हातात असतं, कारण इतर सर्व गोष्टी

0: या बाह्य असतात. मग मित्रांनो प्रश्न हा येतो, या बाह्य गोष्टी माझ्या आंतरिक त्रासासाठी कारणीभूत आहेत ना? आता खरंच ते कारणीभूत आहेत नाही आहेत याच्याबद्दल आपण या विश्रांतीनंतर चर्चा करूया. घेऊया एक विश्रांती.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची,
1: परवा भी कुणाची.

0: लोक शीर कापून घेतात प्रेम सिद्ध करण्यासाठी, लोक शीर कापून घेतात प्रेम सिद्ध करण्यासाठी, पण सुई मात्र टोचून घेत नाहीत रक्तदान करण्यासाठी, पण सुई मात्र टोचून घेत नाहीत रक्तदान करण्यासाठी। आपले रक्तदान करा, या जीवनाचे कल्याण करा। नमस्कार, मी प्रज्ञा, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा आमचा।
1: नमस्कार, स्वागत आहे विश्रांतीनंतर रंगनवयमध्ये। रंगनवयमध्ये खूप सुंदर एक विषय चालला आहे आनंदाबद्दल। विश्रांतीच्या आधी आपण या विषयावर बोलत होतो की बाह्य गोष्टी आपल्या आंतरिक त्रासासाठी कारणीभूत आहेत। म्हणजे असं होतंय की त्या गोष्टी आपल्या डायरेक्ट आपल्या मनावर इम्पॅक्ट करत आहेत, पण याचं उत्तर आहे नाही, हे सरसकट खरं नाही। कारण ही प्रत्येकाची निवड आहे, प्रत्येकाला त्यामुळे अशा प्रकारे त्रास होतो का? अपयशामुळे एखाद्याला नैराश्य येईल, कोणीतरी दुसरा आत्महत्या करेल आणि तिसरा एखादा मात्र ठीक आहे पुन्हा प्रयत्न करतो असं म्हणेल आणि पुढच्या वेळेस यशस्वी होईल।

थोडक्यात अपयश एकच, पण त्यावरच्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या आहेत. माझे विचार आणि भावना माझ्या हातात असतात हे एकमेव तंत्र आपल्या जगण्याच्या पद्धतीला बदलवून टाकतात. पण हे फारच झटपट नाही का? घडणारी घटना आणि त्यावरील आपली प्रतिक्रिया यांच्या दरम्यान खूपच कमी अवधी असतो. बघ, हा विचार आहे आणि ही घटना अंतर्गत नसून बाहेरची आहे असं स्वतःला समजावून सांगायला फारसा वेळच मिळत नाही. अशा वेळी माझ्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवायला माझ्याकडे वेळच कुठे असतो? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येत असणार आहे. तर म्हणूनच आपण आपलं आयुष्य साचेबद्ध रीतीनं जगतोय. अगदी यंत्रवत झालंय आपलं आयुष्य. मग माणसात आणि यंत्रात फरकच तो काय उरला? यंत्राला कोणताच पर्याय नसतो. आपण आपल्या मर्जीनुसार एखादं यंत्र सुरू करतो, बंद करतो, पुन्हा सुरू बंद करतो. यंत्राचा वापर करणाऱ्यावर ते यंत्र अवलंबून असतं. तुम्ही कळ दाबता आणि यंत्र सुरू होतं, पुन्हा कळ दाबताच ते बंद होतं. पण मनुष्याकडे पर्याय असतो. कोणीतरी येतं आणि मला काही वाईट बोलतो, आता तो मनुष्य जणू एखादी कळ दाबतो. मग मी जर यंत्रवत असेल तर मला राग येईल. पण मित्रांनो, एवढा कंट्रोल आपल्या मनावर. मग आपल्याला विचार येतो की हे जी गोष्टी आहे हे संत आणि आणखी काही अपवाद वगळले तर बाकी सर्व लोक तर असे साचेबद्ध पद्धतीने यंत्रवंतच जगतात. मित्रांनो, ऍक्च्युली ही संतांबाबत नाही, आपण माणूस आहोत याची जाणीव असण्याबाबत आहे. लोक कळ दाबण्याचं काम करतात, पण आपल्याकडे प्रतिक्रिया कशी द्यावी हा पर्याय असतो. पण मित्रांनो, हे अध्यात्मद्वारे, ध्यान धारणेद्वारे होऊ शकतं. ऍक्च्युली सर्वसाधारण लोकांचा असा ग्रह असतो की ध्यान करणं म्हणजे एखाद्या कोपऱ्यात निर्विचार अवस्थेत बसणं. पण विचार न करता एक क्षणभरही बसणं आपल्याला शक्य नाही. तेव्हा ही गोष्ट कशी सोपी करता येईल? एक अगदी साधी गोष्ट आहे. ध्यान म्हणजे आपली विचार प्रक्रिया थांबवणं नव्हे, किंबहुना ध्यान म्हणजे मी काय विचार करत आहो याबाबत सजग राहणं आणि मी यापुढे कोणता विचार करणार आहे याची निवड करणं होय. जसं की आपण काय बोलत आहे याबाबत सजग आहोत, त्याचप्रमाणे आपण काय विचार करत आहोत याबद्दल जागरूक असायला पाहिजे. आपण नेहमीच यांत्रिक पद्धतीने वागत नाहीत. काय बोलावं हे आपण आधी ठरवतो. कधी बसावं, कधी उठावं, कधी चालावं, कधी झोपावं, या कृती देखील आपण आधीच ठरवत असतो. आपल्या कृती, आपले शब्द आपण आधीच निश्चित करत असतो. अर्थात कधी कधी विचार इतक्या वेगाने येतात की माझ्याकडून शब्दही यांत्रिकपणे उच्चारले जात आहोत असं आपल्याला वाटतं. त्यामुळे नंतर आपण म्हणतो मला तसं म्हणायचं नव्हतं, म्हणून यापुढचं पाऊल असेल मी काय विचार करत आहे याबाबत सजग राहणं, आपल्या विचारांची निवड करणं आणि त्यायोगे कृतींचीही. दररोज सकाळी आणि दिवसभरात कधीही करू शकू असा एक सहज आणि सोपा अभ्यास सुरू करायचा. केवळ आपल्या विचारांवर लक्ष ठेवायला सुरुवात करायची. मित्रांनो, ते विचार कसे करायचे एक छोटासा नमुना आपण विश्रांतीनंतर घेऊया. भेटूया विश्रांतीनंतर. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.

0: नमस्कार, आप उन्हें कताहित रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर स्वागत आहे रंगनवेमध्ये। विश्रांतीच्या आधी आपण एक नमुना बघणार होतो, विचार कसा करायचा। आणि हे जे आता आपण पुढे जे विचार मांडणार आहोत, हे आपल्याला रोज करायचे, जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा करायचे। बघा, आपल्याला असं वाटणार की ध्यान धारणा किंवा विचारांना आपला मोल्ड करणे हे आपल्या हातात असते, तर विश्रांत स्थितीमधील पुढील विचारांवर आपल्याला चिंतन करायचे। करूया आपण चिंतन थोडं। आता असं एक चिंतन करा की मी या क्षणी काय विचार करतोय, तो कामासंबंधी, कुटुंबाविषयी, मित्रांबाबत किंवा स्वतःबद्दल असू शकतो। मला माझ्या विचारांचं अवलंबून करू देत दिवसभर स्वतःचं निरीक्षण करू दे। गाडीने कामावर जाताना, ऑफिसमध्ये कामाच्या टेबलपाशी पोहोचताना, इतरांशी संवाद साधताना मी सारं काही करतोय, पण नेमकं काय करायचं आणि काय नाही याची निवड सर्वस्वी मीच करतोय। बाह्य जगात या सर्व क्रिया करताना मला कसं वाटलं पाहिजे हे मी ठरवू शकतो। परिस्थिती, ध्येय, इतर लोक हे सर्व बाह्य घटक आहेत। मला माझ्याकडे पाहू दे, मी कसा विचार करतो, मला कसं वाटतं आणि त्यानंतर मी कसा प्रतिसाद देतो।

अवलंबून नसतो. पाचवा, आपण बाह्य घटकांचा वापर प्रेरणा म्हणून करतो पण कोणता प्रतिसाद द्यावा ही आपली निवड असते. एकाच प्रेरणेचा वापर करून वेगवेगळे लोक वेगवेगळे प्रतिसाद निर्माण करतात. आणि सहावा, समस्या येतीलच, आव्हानं उभी ठाकतीलच, पण त्यांना सामोरं जायचं की निराश व्हायचं ही सर्वदा आपलीच निवड असते. मित्रांनो, तथापि आयुष्यात काहीही प्राप्त न करताही आनंदी होणं फार अवघड आहे, नाही का? पण इथे दोन प्रकार आहेत. एक, मी हे साध्य केलं तर मी आनंदी होणार, आणि दुसरं म्हणजे काही साध्य करत असताना देखील मी आनंदी होणार. समजा आपण ए पासून बी पर्यंत प्रवास करत आहोत. रस्त्याने, रेल्वेने किंवा विमानाने आपल्याला बी पर्यंत पोहोचायचं आहे. प्रवास सुरू होताना निरोप द्यायला आलेली मंडळी आपल्याला सुखरूप जा असं म्हणत प्रवासासाठी शुभेच्छा देतात. कसेही करून मुक्काम गाठा असं कोणी म्हणत नाही, कारण केवळ इच्छित स्थळी पोहोचण्याचा काही अर्थ नाही तर प्रवास किती उत्कृष्टपणे झाला हे महत्वाचं. पण बहुसंख्य लोकांना वाटतं की कसेही करून ध्येय गाठायलाच हवं. ठीक आहे, आपण याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. मी माझ्यासाठी एक ध्येय ठरवलेलं आहे. आता विद्यार्थी या नात्यानं ते उत्तम गुण मिळवणं असेल, किंवा नोकरदार वर्गासाठी ते पदोन्नतीचं असेल, किंवा कोणासाठी ते नातेसंबंधाबाबतही असेल, काहीही असलं तरी ध्येयासाठी आपण आयुष्याला दिशा देऊ शकत नाही. ध्येयाविना आपण आयुष्य अगदी निष्क्रिय बनेल. नक्की कुठं जायचंय हे आपल्याला मुळीच समजू शकणार नाही. म्हणून माणूस स्वतःला की अमुक ध्येय पूर्ण झालं तरच मी आनंदी होईल, हे ध्येय प्राप्ती करण्यासाठी मला 6 महिने लागू शकतील किंवा 6 वर्षही, मग हळूहळू माझ्या ध्येयाच्या दिशेनं प्रवास सुरू होईल. उदाहरणार्थ, संस्थेमध्ये विशिष्ट पदावर येत्या 2 वर्षात पोहोचायचं असेल तर त्या दिशेनं माझा प्रवास सुरू होईल. हा प्रवास म्हणजे माझं काम, माझ्या सहकाऱ्यांशी असलेले माझे संबंध आणि माझ्या कामाची पद्धत. काम करत असताना माझ्या मनात एक विश्वास असतो की ध्येयप्रत पोहोचल्यावर मी नक्की आनंदी होणार आहे. पण अशा वेळी जर माझ्या कार्यपद्धतीत काही उणीवा राहत असतील, माझ्या आजूबाजूला असलेले लोक मला सहकार्य करत नसतील, माझ्या मार्गात काही अडथळे येत असतील, तर माझी अवस्था कशी होईल बरं? ऑब्व्हियसली आपण मुळीच आनंदी होणार नाही, मी मुळीच आनंदी होणार नाही. आता माझ्या मनात ताण आणि चिंता निर्माण होईल. का? तर माझ्या आनंद प्राप्तीच्या मार्गात काही माणसं अडथळे आणत आहेत. आता मी त्यांच्याकडे माझ्या ध्येय प्राप्तीचा नव्हे तर माझ्या आनंद प्राप्तीमधील अडसर म्हणून बघणार. समजा मी ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी चालत आहो, कारण माझं मन मला सांगतं की बी ठिकाणी पोहोचल्यावरच आनंद प्राप्त होईल. आता मी बीच्या दिशेने चालू लागलो आणि मार्गात तुम्ही येता, तुम्ही केवळ माझ्या मार्गात उभे आहात, म्हणून मी तुमच्याकडे आनंद प्राप्तीच्या मार्गातील एक अडसर म्हणून पाहतो. तुम्हाला मार्गातून हटवण्यासाठी मी काही करतो. तुम्ही कनिष्ठ पदावर असाल तर मी तुमच्यावर ओरडतो, जलद गतीने काम करण्याची फरमान सोडतो. जर तुम्ही सहकारी असाल तर तुम्ही माझ्या ध्येयप्राप्तीच्या आड येणारा धोका आहात असं मी मानू लागतो. माझ्या मार्गातून तुम्हाला हटवण्यासाठी मी तुमच्या विरुद्ध कोणतंही कारस्थान करू शकतो. प्रसंगी मी माझ्या तत्वांशी तडजोड करतो. समजा माझ्या प्रवासादरम्यान तुम्ही मला सांगितलं की तू प्रामाणिक असशील तर अमुक कृती करण्यापूर्वी आठवडाभर थांबायला हवंस, पण मी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून खोटं बोलून तिथून निघून जातो. आता आपल्यापैकी बरेच जण वेगळी पद्धत वापरताना दुसऱ्यांदा विचारही करत नाही. अखेरीस माझ्या प्रवासादरम्यान खोटं बोलून मी माझी मूल्य आणि तत्व यांच्याशी तडजोड केलेली असते, कारण मला असं वाटू लागतं की माझी मूल्य आणि तत्व माझ्या आनंद प्राप्तीचा क्षण लांबवत आहे. आणि इच्छित स्थानी आपण अजून पोहोचलेलो नाही. खोटं बोलून प्रवासादरम्यान मी तणावाची आणि क्रोधाची निर्मिती करतो. म्हणजेच माझ्या प्रवासादरम्यान मी नकारात्मक भावना निर्माण करतो. जर सतत 6 महिने मी ताण आणि चिंता निर्माण करत राहिलो तर माझ्या नातेसंबंधामध्येही तणाव निर्माण होईल. शिवाय कामाच्या ठिकाणी माझे सहकाऱ्यांची खटके उलटेल, त्यामुळे माझ्या अंतर्मनात खळबळ माजेल आणि या साऱ्यांचा परिणाम अखेरीस माझं आरोग्य बिघडण्यात होईल. समजा हे सर्व होऊन सुद्धा मी 6 महिन्यात जेव्हा पूर्वनिश्चित ध्येयापर्यंत पोहोचणार तेव्हा मला कसं वाटणार? या प्रवासात आपण सर्व नकारात्मक भावना निर्माण केल्या आहेत, आपण त्या अनुभवल्या आणि आपल्या आजूबाजूच्या

पर्यंतही पोहोचूया. तिथे पोहोचताना आपली स्थिती अत्यंत वेदनामय झाली. मग आपण कसंही का असेना पण माझं ध्येय गाठल्यानं आनंदी झालो असं म्हणता येईल का? आपला आनंद ध्येय प्राप्तीवर अवलंबून आहे असंच मला वाटतं ना. आणि या सर्वांमध्ये आपली भावनिक ताकद क्षीण झालेली असते. आता ही भावनिक ताकद म्हणजे काय मित्रांनो, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया, भावनिक ताकद कशी निर्माण करणार आहेत. मित्रांनो, आजचा हा एपिसोड आपण जो ऐकला, आपण निश्चित याच्यावर आपण सगळे विचार करणारच आहोत. जे पण विचार आपल्याला दिले आहेत त्याचे आपण वारंवार दिवसभरामध्ये चिंतन करणार आहोत आणि पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटणार आहोत या विषयावर. आनंद निरोप घेता घेता एक खूप सुंदर सुविचार आपण सर्वांसाठी. सज्जनताची परीक्षा आपल्या व्यवहारातनं होत असते.